0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 29 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मला कुणाचं दुःख पाहवत नाही. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावं आणि भगवंताचं नाम घ्यावं, या 3 गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करेल त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसानं प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट, इतरांच्यापेक्षा त्यांना जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसं पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कोणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी 1 लाख रुपये माझ्याकडे नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमानं 4 आणे मिळवून पोट भरीन. मला आवडतं की 1 लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावं, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावं. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधीही सोडला नाही. मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसऱ्याकरता निस्वार्थीपणानं भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कुणाचं दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही सापडायचं नाही. माझ्यातलं प्रेम काढलं तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटलं पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यामध्ये एक आधार आहे असं इतरांना वाटावं. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक. मी पुढं असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटीही सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायानं तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणानं कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा, हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. अत्यंत चिकाटीनं संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावं. जानकी जीवन स्मरण जय.

0: चुके हो.
1: हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 210 दशक 16 समास 5 अग्नि निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. वैश्वानर म्हणजे अग्नि हा धन्य आहे. खरी सीता अपहरणापूर्वीच अग्नीत ठेवली होती, ती अग्निदिव्याच्या वेळी परत मिळाली असा अध्यात्म रामायणात उल्लेख आहे. त्यामुळे अग्नि हा सीतेचा पिता व रामाचा सासरा आहे म्हणून रामदास स्वामी म्हणतात, धन्य धन्य हा वैश्वानरु रघुनाथाचा श्वशुरु विश्वव्यापक विश्वंभर पिता जानकीचा. ज्याच्या मुखाच्या माध्यमातून भगवंत हा भोक्ता आहे तो ऋषींना फळ देणारा आहे. तम म्हणजे अंधार, हिम म्हणजे थंडी आणि रोग यांचं हरण करणारा विश्वजनांचा भरता असा अग्नी आहे. नाना वर्ण नाना भेद असले तरी सगळ्या जीवमात्रांना अग्नी अभेद आहे. ब्रह्मादिकांना तो अभेद आणि परमशुद्ध आहे. अग्नीमुळे सर्व चालतं, अग्नीमुळे लोक सुखी होतात, अग्नीमुळे सगळे लहान थोर आहेत, अग्नीमुळे पाणी शोषून घट्ट झालं आहे, लोकांना राहण्यासाठी जागा अग्नीमुळे निर्माण झाली आहे. दीप दीपिका नाना ज्वाला सर्वत्र आहेत. पोटामध्ये जठराग्नी आहे, त्याच्यामुळे लोकांना भूक लागते. अग्नीमध्ये अन्न शिजवलं जातं, त्याच्यामुळे भोजनाला रुची येते. अग्नी सर्वांगामध्ये व्यापक आहे. सर्व लोक उष्ण असतात. शरीर उष्ण नसलं तर लोक मरून जातील. आधी अग्नी मंद होतो, पुढे तो प्राणी नष्ट होतो असा अनुभव प्राणी मात्रांना आहे. अग्नीचं बळण असेल तर शत्रूला तात्काळ जिंकता येतं. अग्नी आहे म्हणून जीवन आहे. नाना रस अग्नीमुळे निर्माण झाले. रोगांना अग्नीमुळे तात्काळ आरोग्य प्राप्त झालं. सूर्य सर्वांपेक्षा विशेष आहे, त्यानंतर अग्नीचा प्रकाश आहे. रात्रीच्या वेळी अग्नी माणसाला सहाय्य करतो. एखाद्या सामान्य माणसाकडून अग्नी आणला तरी त्याला दोष नाही. सगळ्या घरांमध्ये अग्नी हा पवित्र आहे. अग्निहोत्र नाना याग अग्नीला प्रसन्न करण्यासाठी केले जातात. त्याच्यासाठी अनेक पूजापाठ केले जातात. देव दानव मानव हे सगळे अग्नीमुळे आहेत. सगळ्यांना अग्नी गरजेचा असतो. मोठ्या प्रमाणावर लग्न करतात, नाना शोभेच्या दारूचे बार उडवतात, भूमंडळावर ते यात्रा करतात, त्याला शोभेचे दारू वापरतात. नाना लोक रोगी होतात, त्यांना उष्ण औषधं दिले जातात, त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य वाढतं. ब्राह्मणासाठी शरीर मन म्हणजे सूर्यदेव आणि उताशन म्हणजे अग्नी याविषयी काहीच संशय नाही. लोकांमध्ये जठरा नळ, सागरामध्ये वडवा नळ, भूगोलाच्या बाहेर आवरणना नळ आणि शिवाच्या नेत्रात विद्युल्लता. काचेच्या भिंगापासून अग्नी होतो. उंच अशा दर्पणापासून अग्नी निघतो. काष्ठाचं मंथन केले असता चकमक करून अग्नी निर्माण होतो. अग्नी सगळ्यांच्या ठाई

वैश्वा नर किंवा अग्नीमुळे पदार्थ मात्र काहीच उरत नाहीत. नाना उदंड होम करतात, घरोघरी वैश्वदेव चालतात, नाना क्षेत्री दीप जाळतात, देवापाशी दिवे लावतात, निरंजन लावतात, देवांना ओवाळतात, अग्निदिव्य करून खरे खोटे परीक्षा घेतात. अष्टधा प्रकृती तिन्ही लोक सर्वत्र अग्नी व्यापून उरलेला आहे. असा अग्नीचा आघात महिमा आहे, त्याला मुखानं किती म्हणून सांगायचं. चारी शृंगे त्रिपदी जात, दोन्ही शिरी सप्तहात, असा शास्त्रार्थ आहे. त्याचा अर्थ असा, चार शृंगे म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तीन पद म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान. दोन शिर म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती. आणि सात हात म्हणजे सात व्यावृत्ती. शेवटी अग्नी सर्व विश्वात व्यापक आहे. असा हा अग्नी उष्णमूर्ती आहे, त्याची मी यथामती माहिती दिली. त्याच्यामध्ये कमी जास्त झाला असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे असं समर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास पंचम.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोत्या हो नमस्कार. बेळगावच्या श्री सद्गुरु आई कलावतींनी बाल उपासना या आपल्या पुस्तकामध्ये फार सुंदर गणेश वंदना लिहिलेली आहे.

निंदकाचे घर असावे शेजारी, असं संत वचन आहे. निंदक कामाचा कामाचा गडी आत्मारामाचा, निंदक आमुचा सखा आमुची वस्त्रे धुतो फुका, असं संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. ज्याचे अंगी नम्रता त्याने कोंडिले अनंता. अहो, कुणीही केलेली निंदा नालस्ती मनावर न घेता गोपिकांनी आणि संतांनी केवळ भक्तिरसामध्ये सचैला स्नान केलं, कृष्ण भजन केलं. म्हणूनच या सुखाकारणे देव सुद्धा वेडावला हो.

यतो हस्तः ततो दृष्टिः, यतो दृष्टिः ततो मनः, यतो मनः ततो भावः, यतो भावः ततो रसः, असं नाट्यकर्म सांगितलेलं आहे. जिथं हात पोचतात ठेवले जातात तिथं दृष्टी स्थिरावते. जिथं दृष्टी तिथं मन, जिथं मन जडतं तिथं प्रेमभावना, आणि जिथं प्रेमभावना तिथंच रसनिष्पत्ती होते. रस जाणवतो तो भावरस भावतो, खूपच उत्साह निर्माण होतो, चैतन्य निर्माण होतं. अहो म्हणून तर ढाई अक्षर प्रेमके पढेसो पंडित होय.

प्रीतन जाने जात कुजात, नींद न जाने टूटी खाट, भूख न जाने बासी भात, प्यास न जाने धोबी घाट, असं हिंदी कवी अज्ञात यांनी म्हटलेलं आहे. गरजवंताला खायला कोंडा आणि निलेला धोंडा असला तरीही चालतो. डोळ्यावर झोपेची झापड येत असेल तर तुटलेला पलंगही चालतो. पांथस्थाला वटसरूला खूप तहान लागली असेल तर घाटावरचं पाणी देखील चालतं. एकूण काय, मनात प्रीती असेल तर जात पात गौण ठरते. मनात प्रेमभाव असेल तर गरीब श्रीमंत काळा गोरा हे सगळं सगळं अगदी नगण्य ठरतं. नगण्य.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भारतरत्न आनंद यात्री ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 9 अंतरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करत आहोत गजानन महाराज यांची आरती. 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 2:00 प्रसारित होईल कार्यक्रम आनंद घन, सादर करते विश्वास देशपांडे. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं.

0: हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 29 जुलै. 1852 मध्ये ज्योतिबा फुले यांचा विश्राम बागवाडा येथे स्त्री शिक्षणाचे भारतीय प्रणेते म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. 1876 मध्ये फादर आयगेन डॉक्टर महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली होती. 1920 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को शहरांदरम्यान जगातील पहिली हवाई मेल सेवा सुरू झाली होती. 1921 मध्ये ॲडॉल्फ हिटलर राष्ट्रीय समाजवादी जर्मन वर्कर्स पार्टीचा नेता बनला होता. 1946 मध्ये टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले होते. 1948 मध्ये 12 वर्षांनंतर लंडनमध्ये 14व्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. 1957 मध्ये आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीची स्थापना झाली होती. 1985 मध्ये मल्याळम लेखक टी एस पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1987 मध्ये भारत श्रीलंका शांतता करारावर स्वाक्षरी झाली होती. 1997 मध्ये हरनाम घोष कोलकाता स्मृती पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना प्रथमच मराठी लेखकाला मिळाला होता. 2021 मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे रशियन मॉड्यूल इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तात्पुरता नियंत्रणाबाहेर गेले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
3: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
3: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंदयात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 14व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत ते आनंदयात्री रवींद्रनाथ यांचं सुंदर असं चरित्र, त्यासोबतच त्यांनी निर्माण केलेलं साहित्य देखील आपण जाणून घेतो आहोत. आज आपण त्यांचा नाटककार म्हणून एक जो पैलू पाहणार आहोत, त्याची सुरुवात कशी झाली ते आजच्या या भागामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. नाटककार रवींद्रनाथ. मंडळी, रवींद्रनाथ म्हणजे बहुमुखी प्रतिभा लाभलेलं व्यक्तिमत्व होतं. खरं तर त्यांना त्यांच्या घरच्या मंडळींनी वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवलं होतं, परंतु त्यांचं मन तिथं फारसं रमत नव्हतं. मात्र नाट्य, संगीत, कला यासारख्या विषयांची आवड त्यांच्या रक्तातच असल्यामुळं त्याचा आस्वाद त्यांनी इंग्लंडमध्ये सुद्धा घेतला. त्यातल्या बऱ्याच गोष्टींचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि पुढील काळात त्यांच्या निर्माण झालेल्या साहित्यावर काही अंशी नक्कीच झाला. ते पाश्चात्य संगीत शिकले. इंग्लंडमध्ये असताना ते स्कॉट कुटुंबात राहिले होते. त्या कुटुंबातील मिसेस स्कॉट या अत्यंत प्रेमळ होत्या. त्यांनी रवींद्रनाथांवर आईसारखी माया केली. त्यांची आपल्या कुटुंबाप्रती असलेली निष्ठा, मुलींवर आणि आपल्या पतीवर असलेलं प्रेम पाहून रवींद्रनाथांना स्त्रीमधील प्रेम भावना आणि मातृभावना सर्वत्र सारख्याच आणि वैश्विक असतात या सत्याचा साक्षात्कार झाला. त्याच कुटुंबामध्ये असताना पाश्चात्य संगीताशी देखील त्यांचा संबंध आला. त्या काळात शेक्सपियर, मिल्टन, बायरन, शेली इत्यादी साहित्यिक म्हणजे साहित्य रसिकांसाठी जणू दैवतच होती. त्यांच्याही साहित्य कृतींचा अभ्यास रवींद्रनाथांनी केला, पण इंग्लंडमधल्या औपचारिक शिक्षणात फारशी रुची नसल्यामुळे ते भारतात परत आले. भारतात परत आल्यावर त्यांनी वाल्मिकी प्रतिभा या नावाचं एक नाटक लिहिलं. यावेळी त्यांचं वय होतं अवघं 20 वर्ष. रवींद्रनाथांना नाट्यसंगीत आणि काव्यलेखनाचं बाळकडू त्यांच्या घरातच अगदी लहानपणापासून मिळालं होतं. त्यांचे भाऊ ज्योतिरिंद्रनाथ नाटकं लिहित आणि बसवत असत. गुणींद्रनाथ म्हणून त्यांच्या एका चुलत भावाला पण नाटकांची आवड होती. ज्योतिदांनी रवींद्रनाथांना नेहमीच उत्तेजन दिलं, त्यामुळे रवींद्रनाथांची प्रतिभा साहित्य क्षेत्रात मुक्तपणे संचार करू लागली. वाल्मिकी प्रतिभा हे नाटक अनेक अर्थांनी आगळं वेगळं आहे. वाल्या कोळी वाल्मिक ऋषी होण्याआधी एक दरोडेखोर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मदेव आणि नारदांच्या आज्ञेनुसार त्यांनी रामायणाची रचना केली, परंतु ही रचना करण्याआधी त्यांनी क्रौंच पक्ष्याचं एक जोडपं एका झाडावर बसलेलं पाहिलं. त्या आपल्या आनंदात निमग्न असणाऱ्या एका पक्ष्याला एका शिकाऱ्यानं बाण मारला, त्यामुळे त्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप पाहून वाल्मिकींचं हृदय द्रवलं आणि त्यांच्या तोंडून रामायणातील तो प्रसिद्ध श्लोक बाहेर पडला. मानिषाद प्रतिष्ठां त्वं गमः शाश्वती समः
यत्क्रौंच मिथुनादेकं मोदे काम मोहितम्। कधी नव्हे तो आपल्या तोंडून अशा प्रकारची सुंदर रचना कशी काय बाहेर पडली याचं त्यांना नवल वाटलं। त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेव आणि नारदांच्या आशीर्वादानं रामायणाची रचना केली हे आपण सगळे जाणतो, पण ही जी मूळ घटना आहे त्या घटनेमध्ये रवींद्रनाथांनी आपल्या नाटकात एक वेगळीच कलाटणी दिली। त्यांच्या वाल्मिकी प्रतिभा या नाटकात वाल्या आणि त्याचे साथीदार यांची दरोडेखोरांची एक टोळी असते। ही सगळी मंडळी अत्यंत क्रूर आणि आडदांड असतात। ते प्रतिभा नावाच्या एका निरागस मुलीला पकडून आणतात आणि काली मातेपुढे तिचा बळी द्यायचा असं ठरवतात। या निष्पाप मुलीचा आक्रोश ऐकून वाल्याचं हृदय द्रवतं आणि तो आपल्या साथीदारांशी वैर पत्करून तिची सुटका करतो। टोळीतील सहकाऱ्यांना सोडून देऊन तिला घेऊन रानोमाळ भटकतो। त्यातूनच त्याचं हृदय परिवर्तन होतं। तो स्वतःविषयी विचार करू लागतो, अंतरात्म्याचा शोध घेतो। त्याची ही तळमळ पाहून ती मुलगी म्हणजे प्रतिभा आपल्या खऱ्या रूपात त्याच्यासमोर प्रकट होते। ती म्हणजे प्रत्यक्ष साहित्य कला आणि विद्येची देवता सरस्वती असते। ती त्याला म्हणते, तुझ्यातली माणुसकी जागृत होते की नाही याची परीक्षा मी पाहिली, त्यासाठी मीच बालिकेचं रूप घेतलं होतं। तुझ्या पाषाण हृदयाला ज्या आर्त करुणेच्या स्वरांमुळे पाजर फुटला त्याच तुझ्या हृदयातून आणि वाणीतून आता माणुसकीचं संगीत जन्म घेईल आणि लक्षावधी मनांना कोमल भावनांनी शुद्ध करेल। तुझी वाणी देशोदेशी चिरकाल घुमत राहील आणि त्यातून अनेक कवींना प्रेरणा मिळेल। या नाटकात रवींद्रनाथांनी वाल्याकोळी लुटारूंपासून सरस्वतीला मुक्त करतो हे जे दाखवलं आहे ते प्रतीकात्मक आणि अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचा अर्थ असा की सरस्वती आज साहित्य रूपानं लुटारूंच्या धनदांडग्यांच्या ताब्यात गेली आहे। तिला त्यांच्यापासून मुक्त केलं पाहिजे। समाजाला बळ देणारं साहित्य आणि एकूणच साहित्य आणि कलाक्षेत्र हे साहित्यिक आणि कलावंतांच्याच ताब्यात असतं असलं पाहिजे। राजकारणी धनदांडगी यांच्यापासून ते मुक्त असलं पाहिजे, तरच ते सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल। समाजाच्या प्रगतीची दिशा त्यामुळे सापडू शकेल, साहित्यिकांना मोकळं आकाश मिळेल। रवींद्रनाथांनी त्या काळी जे प्रतीकात्मक रूपानं सुचवलं ते आजसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। या नाटकानं रवींद्रनाथांनी जणू प्रायोगिक रंगभूमीची पायाभरणी केली, अनेक नवीन गोष्टी आणल्या। नाटकांवर इंग्रजी नाट्यभूमीचा प्रभाव होता, संगीताचा आणि रागदारीचा प्रभाव होता। त्या चौकटीतून नाटकाला बाहेर काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता। त्यांचं हे नाटक म्हणजे सुरांचा आणि स्वरांचा आविष्कार होता। त्याला एक प्रकारची आंतरिक लय होती। गाण्याच्या आणि रागदारीच्या बंधनापासून काही अंशी मुक्त होत आपल्याला हवा तसा नाट्यविष्कार सादर करण्याचं आणि स्वरांच्या प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य त्यांनी घेतलं होतं। ते नुकतेच इंग्लंडहून परतल्यामुळे या त्यांच्या प्रायोगिक नाटकावर काही अंशी पाश्चात्य संगीत आणि आयरिश संगीताचाही प्रभाव होता। हे नाटक केवळ वाचण्यासाठी नव्हे तर ते पाहावं आणि अनुभवावं अशा प्रकारचं होतं। या नाटकानं वयाच्या केवळ 20व्या वर्षी रवींद्रनाथांचं नाटककार म्हणून दमदार पदार्पण झालं।
या नाटकातून साहित्यिक म्हणून आपल्या पुढील प्रवासाची दिशा रवींद्रनाथांना गवसली. आपलं पुढील साहित्य कसं असेल याची जणू झलकच त्यांनी या नाटकाद्वारे आपल्याला दाखवली. दरोडेखोरांच्या किंवा धनदांड्यांच्या तावडीतून सरस्वतीला मुक्त केल्याशिवाय कलावंताला सरस्वती प्रसन्न होत नाही हे त्यांना जाणवलं होतं. महर्षी वाल्मिकींच्या अंतःकरणात जो दयेचा करुणेचा झरा वाहू लागला त्यामुळे जगाकडे आणि त्यातील क्रौर्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाल्मिकींना प्राप्त झाली. बालिकेला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवणं म्हणजेच सरस्वतीला नको असलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून मुक्त करणं आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आलं. वाल्मिकी प्रतिभा हे नाव खरोखरच अगदी सुंदर आहे. त्याच्या नावातच रवींद्रनाथ आणि त्यांच्या प्रतिभेचा विलासही आपल्याला दिसतो. त्यांच्या प्रतिभेची झेप आपल्याला दिसते. या नाटकात वाल्मिकींची भूमिका स्वतः रवींद्रनाथांनी केली तर सरस्वतीची भूमिका त्यांची एक भाची प्रतिभा म्हणून होती तिनं केली. त्या काळात नाटकात किंवा रंगभूमीवर आपल्या घरातील मुलींना सनातनी विचारांचे लोक पाऊल ठेवू देत नव्हते. कारण असं करणं म्हणजे प्रतिष्ठेला बाधा आणण्यासारखं होतं. पण रवींद्रनाथांनी ही सुरुवात स्वतःच्या घरापासूनच केली. ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच होती. त्याची किंमतही टागोर कुटुंबियांना मोजावी लागली पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. स्त्रियांनी सुद्धा कला साहित्य शिक्षण इत्यादी क्षेत्रात मुक्तपणे वावरलं पाहिजे त्यांना मुक्त आकाश मिळालं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. या नाटकात खरं तर त्यांच्या घरातील बहुतेक सदस्यांचा या ना त्या कारणानं सहभाग होता. हे नाटक पहिल्यांदा सादर झालं ते सुद्धा टागोर कुटुंबियांच्या जोराशंकूवाडी इथंच. कला साहित्य इत्यादी प्रांतात पुढील काळात रवींद्रनाथांची जी वाटचाल होणार होती त्याची सुरुवात आणि दिशादर्शन करणारं नाटक म्हणजे वाल्मिकी प्रतिभा. मंडळी, रवींद्रनाथांच्या साहित्याबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल आपण आणखी जाणून घेणार आहोतच पण ते पुढील भागात आपण जाणून घेऊया. आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: कृषी संदेश.

0: शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामात जर आपण भुईमुगाचं बीज उत्पादन घेतलं तर ते बियाणं लगेच खरीपात आपण वापरलं पाहिजे. त्यामुळं बियाण्याची उगवण क्षमता कमी होत नाही. अन्यथा इतर हंगामात जर ते बियाणं वापरलं तर उत्पादन क्षमता कमी होते आणि उत्पादन आपलं जे आहे ते कमी जर मिळालं तर आपलं आर्थिक नुकसान होतं. तर भुईमुगाचं बीज उत्पादन घेताना सर्वसाधारण कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण थोडंसं उहापोह करूया. बीज उत्पादन जे आहे हे चार प्रकारात घेतलं जातं, ज्याला आपण मूलभूत बियाणं म्हणतो, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत असणारं बियाणं. मूलभूत बियाणं हे 100% शुद्ध असतं. पायाभूत बियाणं जे आहे हे मूलभूत बियाण्यापासून कृषी विद्यापीठं किंवा तालुका बीज गुणन केंद्र, महामंडळ, ज्याला आपण महाबीजसारखं म्हणतो, महामंडळ, तर यांच्या प्रक्षेत्रावर त्याचं उत्पादन घेतलं जातं. प्रमाणित बियाणं जे आहे हे पायाभूत बियाण्यापासून शेतकरी, शेती, महामंडळ यांच्या प्रक्षेत्रावर तयार केलं जातं. प्रमाणित बियाणं हे अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावं लागतं व बीज दर्जाच्या किमान कसोटीत ते उतरलं पाहिजे. सत्यप्रत बियाणं हे जे आहे हे बीज उत्पादन संस्थेनं व्यक्तीनं स्वतःच्या नियंत्रणाखाली तयार केलं असतं. हे बियाणं अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावं लागतं. भुईमुगामध्ये विलगीकरण अंतराचं जेव्हा आपण उल्लेख करतो तर बीज उत्पादन जे आहे ते पिकाचं क्षेत्र शक्यतो त्या पिकाच्या इतर जातीपासून 3 मीटर इतक्या विलगीकरण अंतर असणं गरजेचं असतं. बीज उत्पादनासाठी भुईमुग पेरणी खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात करता येते. परंतु उन्हाळी हंगामात पीक पाण्यात सापडण्याची शक्यता असल्यामुळं खरीप व रब्बी हंगामात बीज उत्पादन घेतल्यास फायदेशीर होतं. खरं सांगायचं म्हणजे खरीप हंगामात भुईमुगाचं बी तयार करायचं आणि ते बियाणं मग आपण उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्याकरता वापरायचं, अशी संकल्पना बीज उत्पादनामध्ये आहे. बीज उत्पादन करत असताना आपल्याला ज्या बाबी पाळायच्या असतात त्याच्यामध्ये बीजाचा दर्जा फार महत्वाचा असतो. भुईमुग बीज उत्पादनाला जेव्हा विचार करतो तर त्यासाठी बीज दर्जाची काही मानक आहेत, त्याच्यामध्ये शुद्धतेचं प्रमाण जर विचार केला आपण तर मूलभूत बियाण्यात 99, पायाभूत बियाण्यात 96, प्रमाणित बियाण्यात सुद्धा 96 आणि सत्यप्रत बियाण्यात सुद्धा 96% इतकं अभिप्रेत असतं. काळी कचऱ्याचं प्रमाण मूलभूत बियाण्यात 1% चालत नाही, पायाभूत बियाण्यात 4% आणि प्रमाणित आणि सत्यप्रत बियाण्यात सुद्धा 4% काळी कचऱ्याचं प्रमाण नसावं. अन्य पिकाचं बी अजिबात मूलभूत पायाभूत आणि प्रमाणित आणि सत्यप्रत बियाण्यात चालत नाही. तणाचं बी सुद्धा अजिबात चालत नाही. उगवण शक्ती मूलभूत बियाण्याची 70%, पायाभूत बियाण्याची सुद्धा 70%, प्रमाणित आणि सत्यप्रत बियाण्याची सुद्धा 70% कमीत कमी असणं गरजेचं असतं. ओलावा सुद्धा हा 9% या बियामध्ये नसावा. आणखी एक जी बाब आपण म्हणतो की याला ज्या खताच्या मात्रा असतात त्या शिफारसीत आपण ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्याप्रमाणे भुईमुगाला देणं गरजेचं असतं. रोगिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे याचा अर्थ असा की बाबा बीज उत्पादन क्षेत्रावर वेगवेगळ्या जातीची पिकाची झाडं रोगट, पिंगट, पूर्ण वाढ न झालेली झाडं ही सगळी आपण फुलवण्याच्या आधी नष्ट करायला पाहिजे. काढणी करताना पीक होताच काढणी करावी. परिपक्व झालं पीक की आपण काढणी करायला पाहिजे. भुईमुग पिकाची काढणी केल्यावर शेंगासहित झाडाचं ढिगारे करून 2-3 दिवस ते शेतात ठेवून मगच शेंगाची तोडणी केली पाहिजे. तोडलेल्या शेंगा जास्त दिवस कडक उन्हात वाळवू नये, अन्यथा त्याचं जे आहे जर्मिनेशन काउंट कमी होतो. तसेच पक्व झालेल्या शेंगांना जर मोड आलेले असतील तर अशा शेंगा काढून टाकाव्यात व बीज उत्पादनात त्याचा समावेश होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा ही जर बाब पाळली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उगवण क्षमतेवर नंतर परिणाम होतो. बीज प्रक्रिया जी आहे ती आपण करणं गरजेचं असतं. काढणी करून वाळलेल्या बियाण्याला बीज प्रक्रिया केल्यास त्याची प्रत तर वाढतेच परंतु बियाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगापासून बचाव होतो. त्यासाठी थायरम आहे, कार्बन डायझिम, कॅप्टन इत्यादी बुरशीनाशक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 5 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात आवश्यकतेनुसार वापरावी. तर ह्या जरा काही महत्वाच्या पायाभूत बाबी ज्या भुईमुग बीज उत्पादनात पाळणं गरजेचं आहे. तर आवश्यकतेनुसार ह्या बाबी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: आज गुरु पौर्णिमा. मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमेकरता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिकण्याची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवतील तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA आणि BBA. SPPU सब सेंटर नाशिक. संपर्क 0253 2 39 21 21.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर, लता मंगेशकर आणि उषा खन्ना यांनी गायलेलं गीत। इंदिवर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी। हे गीत ऐकणार आहोत होली आई रे या चित्रपटामधलं।

निकली है गोरी से।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. गीत गाता चल या चित्रपटामधलं ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: आज गुरु पौर्णिमा. मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमेकरता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. झूठा सच या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सरगम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: मुझे मत रोको

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे गणेश यांचं.

0: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिकण्याची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवतील तुमचं फ्युचर. ऍडमिशन्स ओपन फॉर MBA आणि BBA. SPPU सब सेंटर नाशिक. संपर्क 0253529421.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि मन्नाळे यांनी गायलेलं हिरा मोती या चित्रपटामधलं गीत. अहमद वासी यांच्या या गीताला संगीत आहे OP नय्यर यांचं.

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही फेसबुकवर अनोखी व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारू नका. सोशल मीडियावर फेसबुक एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आपण त्याचा उपयोग कसा करतो त्यावर त्याचे चांगुलपण अवलंबून आहे. महिला असो पुरुष, मैत्री करण्याचा छंद बाळगणे चुकीचे नाही. पण फेसबुकवर तुम्हाला आलेली फ्रेंड रिक्वेस्ट तत्काळ स्वीकारू नका, कारण तुमच्यामधील चांगुलपणाचा गैरफायदा घेण्यास लोक टपलेले आहेत हे विसरू नका. तुम्ही वृत्तपत्र, रेडिओ किंवा टी व्ही बघत असालच तर फेसबुकवरील मैत्री किती महागात पडली या बातम्या बघितल्या असतीलच. फेसबुकवर फेक अकाउंटद्वारे फसवणुकीचे गुन्हे समाजात घडत आहेत. आपण काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. फसवणूक झाल्यानंतर पश्चाताप होतो, पोलिसांकडे तक्रार केली जाते, पण जे नुकसान मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक होते ते कोठेही भरून मिळत नाही. जे व्यक्ती तुमच्या परिचयाचे त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती, त्यांचे रिक्वेस्ट तुम्ही स्वीकारू शकतात. अशा अनोखी व्यक्तीचे रिक्वेस्ट स्वीकारून तुम्ही अडचणीत येऊ शकतात, तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं. त्यासाठी सवय अतिशय महत्त्वाची.
0: रसिको, आत्ता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, हे गीत आहे गेहरी छाल या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅडेलाल यांचं.
6: ए बाई

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत. गीतकार यशवंत देव यांचं संगीत असलेलं हे गीत आहे माझा मुलगा या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं दोस्त या चित्रपटामधलं, संगीतकार राहुल वर्मन.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जय संतोषीमा या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कवी प्रदीप यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सी अर्जुन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं नैया या चित्रपटामधलं गीत. ऐकूया येसुदास आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आता ऐकणार आहोत लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. संगीतकार आनंद मिलिंद.

0: गुरु पौर्णिमा मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमेकरता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: इंतकाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: ऐकूया जुदाई या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अमित कुमार, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल आणि चंद्राणे मुखर्जी यांच्या आवाजात.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया शाब्बास डॅडी या चित्रपटामधलं. गुलशन बावरा यांची गीतरचना. हे गीत ऐकूयात संगीतकार किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: हे गीत आहे योगेश यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

गीत ऐकणार आहोत मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश शेवूळकर यांचं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: संगीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट चिमण्यांची शाळा.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात, पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आई मी कुठे जाऊ या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 29 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. शेख हसीना यांच्या अडचणींमध्ये वाढ, न्यायालयाकडून हिंसाचार प्रकरणी आरोप निषेध. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या सरकारी पक्षाने सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर 40 जणांविरुद्ध मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याप्रकरणी औपचारिक आरोप दाखल केले. 2013 ढाका येथे विरोधी रॅलीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईशी संबंधित हे प्रकरण आहे. मे 2013 हिफाजत ए इस्लाम या इस्लामिक गटाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईत अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी शेख हसीना यांचे आवामी लीग सरकार सत्तेत होते. मुख्य सरकारी वकील अमीनुल इस्लाम यांनी सांगितले की न्यायाधिकरणाने या प्रकरणात आरोप निश्चित केले असून तत्कालीन लष्कर प्रमुख, राजकीय नेते आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसह फरारी आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. यातील 9 उच्चपदस्थ आरोपी सध्या तुरुंगात आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ऑगस्ट 2024 हसीना यांचे सरकार कोसळले आणि त्या भारतात निघून आल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये याच न्यायाधिकरणाने त्यांना अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावली होती. 5 मे 2013 हिफाजत ए इस्लामने प्रेषितांच्या अवमानाबाबत कडक कायद्यासह 13 मागण्यांसाठी रॅली काढली होती. मात्र नंतर त्यांनी अनिश्चित काळासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. आता वळूया पुढील बातमीकडे. जुलैमधील अतिवृष्टीला एल निनोज कारणीभूत. मान्सूनचा प्रवाह क्षीण असताना समुद्रावरील बाष्पामुळे उंच ढगांची निर्मिती. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे अरबी समुद्रावरील बाष्पासोबत प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण हवामान शास्त्रज्ञांनी दिले आहे. राज्यात मान्सून काळात कमी वेळात जास्त पावसाच्या घटना घडत असून या घटनांचा कल लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील उमरगाम येथे 23 जुलैला 24 तासात 1,064 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. त्याआधी जुलैच्या पहिल्या आठवड्यात लोणावळा येथे 2 दिवसात 1,200 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. हंगामात तयार झालेल्या फक्त 2 कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे कोकणात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3% जास्त तर मध्य महाराष्ट्रात 22% जास्त पाऊस नोंदवला गेला. याबाबत भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर मेधा खोले म्हणाल्या, मान्सून काळात सर्वसाधारणपणे उंच ढग तयार होऊन कमी वेळात जास्त पावसाच्या घटना घडत नाहीत. मात्र गेल्या दशकात राज्यात मान्सून काळात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम 1 ऑगस्टपासून बदलणार. पश्चिम मध्य रेल्वेने काउंटरवरून होणाऱ्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला असून 1 ऑगस्ट 2026 नवीन टोकन सिस्टीम लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी कमी करणे, बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ करणे आणि प्रवाशांच्या वेळेची बचत करणे हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे. या नव्या प्रणालीमुळे प्रवाशांना आता तत्काळ तिकीट बुकिंगसाठी रिझर्वेशन काउंटरवर वारंवार खेटे मारण्याची गरज भासणार नाही. नवीन नियमानुसार बुकिंगची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी टोकन वाटपाच्या नव्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. एसी क्लासच्या तत्काळ तिकिटांसाठी 8:30 ते 9 या वेळेत टोकन दिले जाईल, तर नॉन एसी क्लाससाठी 9:30 ते 9:30 या वेळेत टोकन उपलब्ध असतील. प्रत्येक रिझर्वेशन काउंटरवर एसी क्लाससाठी 10 आणि नॉन एसी क्लाससाठी 15 टोकन देण्याची प्राथमिक मर्यादा आखून देण्यात आली आहे. मात्र प्रवाशांची गर्दी आणि स्थानिक गरजेनुसार या संख्येत बदल करण्याचे अधिकार रेल्वे अधिकाऱ्यांना असतील. आता वळूया पुढील बातमीकडे. महापौरांच्या हस्ते 4 वर्षानंतर जलपूजन. गंगापूर धरण भरले. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्गास प्रारंभ झाला असून नाशिककरांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. यानिमित्त महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मंगळवारी पारंपरिक जलपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महापौर हिमगौरी आहेर अडके यांच्या उपस्थितीत 8:00 गंगापूर धरण येथे हा सोहळा पार पडला. प्रशासकीय राजवट संपल्यानंतर तब्बल 4 वर्षानंतर महापौरांच्या हस्ते जलपूजन सोहळा करण्यात आला. या जलपूजन कार्यक्रमाला महापौरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी धरण भरल्यानंतर जलपूजन करण्याची परंपरा महापालिकेकडून जपली जाते. या सोहळ्याद्वारे जलस्रोतांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, तसेच पाण्याच्या संवर्धनाचा संदेशही दिला जातो. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं.

0: आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका. तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. कवी संजीव यांची गीतरचना, संगीत दिला आहे वसंत कुमार मोहिते यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत भाऊबीज या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश भट यांचं गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात उंबरठा या चित्रपटामधलं.

आणि कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गाडींबीचा बापू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे वैशाख वणवा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे दत्ता डांगसेकर यांचं.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं। त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते। मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस। घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं। वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं। मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल। धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय। दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत। पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं। दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं। आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची, दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे, जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं। एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले, ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत सरजा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटावरचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586 26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश शिरवूडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटावरचं.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात गळ्याची शपथ या चित्रपटामधलं राजा बढे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग धी माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गुरुकिल्ले चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भारूड आपण ऐकणार आहोत संत एकनाथ यांचं, आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
3: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
4: काय झालं बया
3: बया बया बया.
4: काय झालं बया
3: बया बया बया.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अहो मोडकच घर आणि तुटकच छप्पर
0: मग राहती त्यात
1: अहो पण राहायला जागा नाही.

0: फाटकत लुगड तुटकी चोळी
1: अगं ती तरी कुठं मिळते
0: अहो फाटकत लुगड तुटकी चोळी
1: मग शिवून घे ती.

0: अगं ती तर लई गोड वाटती.
1: अव कळण्याची भाकरण निसते तांबड्याची भाजी.
0: मग काय झालं त्यात?
1: वर केला सुधारत नाही मला बाला नको गारी.

0: दादा झालीस ना समरस पण तो रस येथे नाही
1: कुठला
0: तो रस येथे नाही मला दादला नको ग बाई
2: दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई
0: नग नग नग
2: कागद कागद कागद
0: अगं नग नग नग नग नको

नको गई मन नवरा नको गई।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं. ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

कार्यक्रमात हेगीत ऐकूयात मोलकरीण या चित्रपटामधला लता मंगेशकर यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

हे गीत ऐकूया वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधला रामचंद्र हिंगणे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी.

0: फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: गीत आपण ऐकणार आहोत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीतकार मीना खडीकर.

0: आज गुरु पौर्णिमा. मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमेकरता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकूयात धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे बरीच पाळीव जनावरे असतात, परंतु प्राणघातक रोगामुळे जनावरे तडकाफडकी मरण पावतात, त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटका बसतो. अशा रोगापासून जनावरांना वाचवण्यासाठी पशुपालकांनी वार्षिक लसीकरण करून घेणे फारच फायदेशीर होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, लसीकरण म्हणजे काय आपण अगोदर जाणून घेऊया. रोग निर्माण करणाऱ्या जीवाणू अथवा विषाणूपासून वेगवेगळ्या प्रक्रियेने बनवलेले जाणारे औषध प्राण्याच्या शरीरात पोचल्यावर त्या रोगाचा विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते, यालाच आपण लस किंवा लसीकरण असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, लसीचे दोन प्रकार आहेत. यामध्ये एक जिवंत लस ज्याला आपण लाईव्ह वॅक्सिन म्हणतो आणि दुसरे म्हणजे मृत लस किल्ड वॅक्सिन. शेतकरी बंधूंनो, लसीकरणापूर्वी काय करावे. जनावरास लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर पोटातील जंतनाशक औषध द्यावे. लस टोचण्याच्या पद्धती लस ही रोगप्रतिबंधासाठी वापरतात, त्यामुळे ती योग्य मार्गाने न टोचल्यास रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही. मुख्यतः ही लस त्वचेखाली देतात, जेणेकरून टोचलेल्या ठिकाणी लसीची मात्रा जास्त वेळ साठून राहते व हळूहळू शरीरात प्रसार होऊन प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्वचेखाली द्यावयाची लस मांसात गेल्यास प्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही. शेतकरी बंधूंनो, लसीकरण करताना घ्यावयाची काळजी, यामध्ये जनावरांना दिली जाणारी लस ही नामांकित व दर्जेदार कंपनीची असावी. लस खरेदी करताना त्यावरील औषध कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी व बॅच नंबर नोंदवून ठेवा. काही लसी औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा बर्फामध्ये आणाव्यात, जनावरांना देईपर्यंत बर्फात ठेवाव्यात. लसीकरण हे निरोगी जनावरांना करावे. लसीकरण हे थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी करावे. शेतकरी बंधूंनो, लसीकरण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी काय घ्यायला पाहिजे. बैलांना लसीकरण नंतर एक आठवडा हलके काम द्यावे, उत्तम आहार द्यावा. लसीकरणानंतर जनावराचे अति थंड व अतिउष्ण वातावरणापासून संरक्षण करावे. लसीकरणामुळे गाई म्हशीच्या दूध उत्पन्नात तात्पुरती घट येते. शेतकरी बंधूंनो, जनावराचे लसीकरण आपण करून घेतले, पण कुठल्या महिन्यात कोणते लसीकरण करावे या संदर्भामध्ये थोडंसं जाणून घेऊया. यामध्ये घटसर्प हा रोग जनावराची जात म्हणजे गाय म्हैस शेळी मेंढी पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मे व जून, गाई म्हशींना 5 मिली तर शेळी मेंढीना 2.5 मिली द्यावी. दुसरा म्हणजे एकटांग्या जनावराची जात गाई म्हशी शेळी मेंढी पहिली मात्रा 6 महिन्यांनी, लसीकरणाची जी वेळ आहे मे जूनमध्ये, गाई म्हशीमध्ये 2.5 मिली 2 वर्षा आतील जनावरांना द्यावे. रोगाचे नाव फाशी, यामध्ये गाय म्हैस शेळी मेंढी पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मार्च एप्रिलमध्ये, लसीची मात्रा गाई म्हशीमध्ये 1 मिली त्वचेखाली द्यावी. आंत्रविषार या रोगामध्ये शेळी मेंढीमध्ये

0: रे पहिली मात्रा 4.5 ते 5 महिने, लसीकरणाची वेळ जानेवारीमध्ये 2.5 मिली द्यावी. तोंडखुरी व पायखुरी या रोगामध्ये पहिली मात्रा 6 महिने, लसीकरणाची वेळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिने. गाई म्हशी 5 मिली त्वचेखाली द्यावी व लहान जनावरांना 2.5 मिली द्यावी. देवी या रोगामध्ये मेंढी पहिली मात्रा 3 महिने, लसीकरणाची वेळ डिसेंबर. मेंढ्यांमध्ये 5 मिली आणि छोट्या पिल्यामध्ये 0.3 मिली द्यावी. फुफ्फुसजन्य दहा हा शेळी मेंढीमध्ये 3 महिने पहिली मात्रा, लसीकरणाची वेळ डिसेंबरमध्ये. लसीची मात्रा 0.2 मिली कानाच्या टोकात अंतत्वचेत द्यावी.
1: आपण ऐकताय मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं, पी सावळाराम यांचं मोलकळीण या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे बोलकी बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत आहे अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: आज गुरु पौर्णिमा. मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमेकरता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात जगदीश खेवडकर यांचं गीत, चित्रपट केला इशारा जाता जाता.

नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. गुरु म्हणजे फक्त एक नाव नसतं, ते आयुष्याला मिळालेलं गाव असतं. हात धरून चालायला शिकवणारी आई, शब्दांना अर्थ देणारे शिक्षक, चुकलो की समजावणारे वडील आणि पडल्यावर पुन्हा उभं करणारे अनुभव, हे सारेच तर गुरु असतात. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, ज्ञानाचा दीप पेटवणारा, स्वतः जळून दुसऱ्याचं आयुष्य उजळवणारा तोच खरा गुरु असतो. आज गुरु पौर्णिमा, आपल्या आयुष्यातील प्रत्येक त्या व्यक्तीला वंदन करण्याचा दिवस ज्यांनी आपल्याला घडवलं. आपण डॉक्टर, इंजिनियर, कलाकार, शेतकरी, उद्योजक किंवा काहीही झालो असू, पण आपल्या यशाच्या पायाशी एका गुरुचा हात नक्कीच असतो. आज वेळ काढा, तुमच्या गुरूंना भेटा, फोन करा किंवा एक साधा संदेश पाठवा. तुम्ही दिलेलं ज्ञान आजही माझा मार्ग उजळत आहे. रेडिओ विश्वास परिवारातर्फे तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नाम

0: को बँक शाखेला भेट द्या.
1: ऐकणारा हो जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेमूरकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं चंद्रकांत खोत यांचं गीत ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता ढावसेकर यांचं.
1: अडम तडम तडतड बाजा हुक्कर तिक्कर रेश मास करवण डाळी विकुल्ला.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत धरतीची लेकरे या चित्रपटामधलं.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेळबुळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हिफाजत या चित्रपटामधलं.

0: आज गुरु पौर्णिमा. मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमेकरता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कफन या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी आणि हे गीत ऐकूयात उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हमसे ना टकराना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात नितीन मुकेश, शब्बीर कुमार, शैलेंद्र सिंग आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अंगारे या चित्रपटामधलं गीत कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार अन्नू मलिक.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरामध्ये छुमंतर या चित्रपटामधले गीत आता ऐकणार आहोत. गीतकार जान निसार अख्तर आणि संगीतकार ओ पी नय्यर.

0: वोल्टेज छोड़ो ये फसाना।
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349

मन पक्क करणाऱ्या या सभासदामुळे एकेकाळी सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करणारं आत्माराम सावंत यांनी लिहिलेलं एक गाणं आज आपण पाहणार आहोत, ज्याचे शब्द आहेत, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, नकळे मनासा आता त्या आवरू कसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग। यशोदेचा कान्हा, बन्सीधर, मुरलीधर, योगेश्वर श्रीकृष्ण अशा निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या श्रीकृष्णाच्या प्रेमात आणि भक्तीमध्ये रममाण झालेल्या गोकुळवासियांप्रमाणेच राधा आणि संत मीरा या दोघींनी देखील श्रीकृष्णाची मनापासून भक्ती केली। कवीच्या मनात राधा आहे का मीराबाई आहे हे आपल्याला माहीत नाही, पण गाण्याच्या रसग्रहणासाठी आपण राधेची निवड करूया। प्रेमाच्या मार्गाने श्रीकृष्णाची मनापासून भक्ती करणारी राधा म्हणते आहे की जळी स्थळी काष्टी पाषाणी आणि घराघरात भरून राहिलेल्या या मुरलीधराला मी जेव्हा जेव्हा माझ्या मनाच्या आरशात पाहते तेव्हा तेव्हा तो मला माझ्याकडे बघून स्मितहास्य करत असलेला दिसतो। माझ्या मनाला त्याचा विचार करायची सवय लागली आहे, पण या मनावर ताबा कसा मिळवावा हे न समजून माझी जी धांदल उडते ती पाहून बरोबरच्या गोपी देखील एकमेकींना इशारे करून हसत असतात। ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, चोहीकडे बघे मी परिणा कुठे दिसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग। गाईंना वनात चरायला सोडल्यानंतर मनमोहन मुरली वाजवायला लागला की त्याच्या मुरलीच्या सुरांमुळे अवघी दुनिया मंत्रमुग्ध होऊन जाते। घराघरात त्याच्या मुरलीवादनाच्या सुरावटीवर अवघं विश्व डोलायला लागतं। मी देखील त्याच्या पाव्यातून येणाऱ्या मंजूसुरांनी अगदी वेडीपिशी होते आणि मग त्या सुरांचा माग काढत मी माझ्या कन्हैयाला शोधायचा खूप प्रयत्न करते। सूर जवळजवळ आलेले माझ्या कानांना समजतात, पण डोळ्यांना मात्र कृष्ण कन्हैया कुठेच दिसत नाही। मग त्याला शोधण्याचा नाद सोडून देत माझं मन फक्त त्या पाव्याच्या सुरांवर तरंगत राहतं। हलतो तरुलतात हा खोड साळ वात, हलतो तरुलतात हा खोड साळ वात, आलाच वाटते तो मी सारखी फसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग। मी असे सुरांमध्ये मग्न असताना वृक्ष लतांच्या पानांमधून वाहणाऱ्या खोळसाळ वाऱ्याच्या आवाजाने माझी समाधी भंग पावते। त्या वाऱ्याच्या आवाजातही मला श्रीहरीची पावलं वाजल्यासारखी वाटतात। अर्थातच बासरीच्या सुरांकडे दुर्लक्ष करून मी पुन्हा एकदा माझ्या कृष्ण कन्हैयाच्या पदरवाची चाहूल घ्यायचा निष्फळ प्रयत्न करते। हा खोडसाळ वारा सारखा मला फसवत राहतो आणि तो भास आहे हे माहीत असून देखील दरवेळेस मी डोळे उघडून माझ्या सख्याहरीची चाहूल घेत राहते। खुपते तनुस शेद क्षणहीन येत निज, खुपते तनुस शेद क्षणहीन येत निज, डोळ्यास तो दिसावा हृदयात जो वसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग। मुरलीच्या सुरांच्या अनुषंगाने मुरलीधराला शोधण्याचा माझा प्रयत्न अखेरीस निष्फळ ठरतो, पण काना भेटला नाही तरी त्याच्या मुरलीचे सूर मनात रेंगाळत राहतात। त्याच्या आठवणीने मन बेचैन होतं, रात्र झाली तरी झोप काही माझ्याकडे यायला तयार नसते। तरीही तिला प्रसन्न करण्यासाठी मी पलंगावर अंग टाकते, पण मनमोहनाच्या आठवणी मनात एवढी गर्दी करतात की मऊमऊ गादी देखील मग मला टोचायला लागते। रात्रंदिवस जो श्रीहरी माझ्या हृदयावर राज्य करतो आहे त्याने उदार अंतःकरणाने मला दर्शन देऊन माझी मनोकामना पूर्ण करावी एवढीच आता या मनाला आस लागली आहे। ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक दशरथ पुजारी यांनी जोगरागात संगीतबद्ध केलेलं हे गाणं गायिका माणिक वर्मा यांच्या गोड आवाजात

ऐकताना ते संपू नये असंच वाटत राहतं. बरं आहे तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अंजान यांचं गीत शब्बीर कुमार आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं. संगीत दिला आहे आनंद मिलिंद यांनी आणि हे गीत आहे माँ बेटी या चित्रपटामधलं.

0: कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत चटपटी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. कवी योगेश यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार बासू मनोहारी.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो.

0: ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले, ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. साठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक.
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतोय आणि मी तुम्हा सगळ्यांचं आपल्या आनंद गण लता या कार्यक्रमाच्या 17व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, साधारणपणे आपल्याला असं आढळून येतं की एखादा गायक किंवा गायिका ज्यावेळेला आपलं गाणं रेकॉर्ड करतात त्यावेळेला ते गाणं कसं झालं आहे हे ऐकण्यासाठी ते स्टुडिओमध्ये थांबतात. ते गाणं कसं झालं आहे ते ऐकतात, लोकांच्या प्रतिक्रिया आजमावतात. पण लता दिदींचं मात्र वेगळंच. त्या कधीही आपलं गाणं ध्वनिमुद्रित झालं की ते ऐकायला तिथं अजिबात थांबत नाहीत. गाणं चांगलं झालंय की नाही हे ठरवण्याची जबाबदारी त्या संगीतकार, दिग्दर्शक आणि ध्वनिमुद्रणकार यांच्यावर सोपवून मोकळ्या होतात आणि त्यांना ही खात्री असते की जे द्यायचं ते आपण 100% दिलेलं आहे, त्यामुळे गाणं चांगलंच होणार. पण त्या ठिकाणी न थांबण्याचं आणखीन एक कारण दीदी सांगतात, ते कारण कोणतं हे आपण एक गीत ऐकल्यानंतर बघूया. गीत आहे धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार, कैफी आजमी यांच्या या गीताला हेमंत कुमार यांचं संगीत आहे आणि अनुपमा या चित्रपटामधलं हे गीत आहे, ऐकूया.

मंडळी, एखादं गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर दीदी स्टुडिओत का थांबत नाही त्याचं कारण सांगताना त्या म्हणतात की माझं गाणं संपल्यानंतर तिथे माझी वारेमाप प्रशंसा केली जाते आणि मला त्याची नेहमीच भीती वाटते. पुष्पगुच्छ, हार, फोटो इथपर्यंत ठीक आहे हो, पण लोक माझी आणि माझ्या गाण्याची इतकी तोंड फाटेपर्यंत स्तुती करतात की जणू तेच माझ्या करिअरचं सर्वोत्तम गीत आहे असं मला वाटायला लागतं. पण मला स्वतःला मात्र इतकी खात्री नसते, मी तर अगदी शर्मिंदा होऊन जाते. दीदींचे हे बोल त्यांच्या विनम्रतेचे निदर्शक आहेत, त्यांचा मोठेपणा ते दाखवतात. मंडळी, एक गीत आपण ऐकूया. शर्म आती है मगर आज ये कहना होगा, राजेंद्र कृष्ण यांच्या या गीताला आर डी बर्मन यांचं संगीत आहे आणि पडोसन या चित्रपटामधलं हे गीत आहे. ऐकूया.

मंडळी, दीदींवर एकाधिकारशाहीचा आरोप करणाऱ्या कलाकारांना दीदींनी त्यांच्यावरती किती उपकार करून ठेवले आहेत याची कदाचित कल्पना नसते. दीदींनी जेव्हा गायला सुरुवात केली त्यावेळेला परिस्थिती अशी होती की त्यावेळी गाण्यांच्या ज्या रेकॉर्ड्स निघत असत त्यावर गायकाचं नाव टाकलं जात नसायचं. दीदींनी ते नाव टाकायला लावून त्या प्रथेची सुरुवात केली आणि एक प्रकारे गायकांना न्याय मिळवून दिला. चित्रपटांना आणि चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना अनेक वर्षांपासून फिल्मफेअर राष्ट्रीय पुरस्कार दिले जायचे, पण त्यात चित्रपटाचं पार्श्वगीत गायन करणाऱ्यांसाठी म्हणजे गायकांसाठी पुरस्कारच नव्हते. दीदींनी त्यासाठीही संघर्ष केला. पार्श्वगायकांना या समारंभात पारितोषिक मिळण्याचा मार्ग दीदींमुळेच मोकळा झाला. 1958 पासून पार्श्वगायनासाठी पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. लता दीदींचं मोठेपण एवढं की त्यांनी स्वतः 1969 पासून आपण हा पुरस्कार स्वीकारणार नाही असं जाहीर केलं. असं करण्यामागे त्यांचा उद्देश नवीन गायकांना देखील पुरस्कार मिळण्याची संधी मिळावी हा होता. आणि दीदींच्या या निर्णयामुळे नवीन पार्श्वगायकांना पुरस्कार मिळण्याचा मार्ग खुला झाला. एक गीत आपण ऐकूया, दो पल रुका ख्वाबों का कारवा, जावेद अख्तर यांचं हे गीत, मदन मोहन यांचं संगीत आणि वीर झारा या चित्रपटामधलं हे गीत आहे, ऐकूया.

मंडळी, दीदींनी कलाकारांसाठी आणखीन जे काही योगदान दिलेलं आहे तेही आपण पाहूया. सुरुवातीच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की गायकाला एकदा त्याच्या गाण्याची ठरलेली रक्कम दिली की पुढे त्या गाण्याच्या ज्या रेकॉर्ड्स खपायच्या त्यावरचं उत्पन्न रेकॉर्डिंग कंपनी आणि निर्माते तहहयात वाटून घ्यायचे. पण दीदींनी त्यांच्याशी संघर्ष करून निर्मात्यांना आणि रेकॉर्ड्स कंपन्यांना रॉयल्टी द्यायला भाग पाडलं. मंडळी, चित्रपटसृष्टीमध्ये दोनच असे कलाकार होते की जे रॉयल्टी शिवाय कधीही काम करायचे नाही त्या काळात सुद्धा. त्यापैकी एक होते संगीतकार ओपी नय्यर आणि दुसऱ्या म्हणजे लता दीदी. मंडळी, किशोर कुमार प्रख्यात गायक हे सुद्धा अतिशय महान असे कलाकार होते, पण पैशाच्या बाबतीत मात्र अत्यंत व्यवहारी. हातात पैसे पडल्याशिवाय ते कामच करायचे नाहीत. जोपर्यंत हातात पैसे पडायचे नाहीत तोपर्यंत त्यांच्या गळ्यामध्ये खरखर असायची. एकदा हातात पैसे पडले की मग मात्र ते गाण्याचं सोनं करायचे. एक गीत आपण ऐकूया, लता दीदी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं, छेडो ना मेरी जुल्फे सब लोग क्या कहेंगे. मजरू यांच्या या गीताला चित्रगुप्त यांचं संगीत आहे आणि गंगा की लहरे या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकूया.

मंडळी, सुप्रसिद्ध निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर तर गायकांना रॉयल्टी देण्याच्या विरोधात होते. राज कपूर हे तसे पैशाच्या बाबतीत फारच व्यवहारी आणि गायकांना रॉयल्टी देण्याच्या मुद्द्यावर ते कोणाचंही ऐकून घेण्यासाठी तयार नसायचे. गायकांना रॉयल्टी द्यायचीच नाही हे त्यांचं ठाम मत. पण दीदींशी त्यांचे ज्या वेळेला संबंध आले त्यावेळेला त्यांना आपलं हे मत बदलावं लागलं. एकदा असं झालं की दीदींनी आपलं गाणं गायल्यानंतर त्यांना जेव्हा त्यांचे पैसे मिळाले नाहीत त्यावेळेला दीदींनी त्यांच्या पुढील चित्रपटासाठी गाणं गायचंच नाकारलं. आणि मग नाईलाजानं का होईना पण राज कपूर यांना आपली भूमिका बदलावी लागली. ऐकूया राज कपूर यांच्याच संगम या चित्रपटामधलं एक गीत, मैं का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया. हे गीत हसरत जयपुरी यांचं आहे आणि या गीताला शंकर जयकिशन यांचं संगीत आहे. ऐकूया.

मंडळी, सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याशी मात्र रॉयल्टीच्या मुद्द्यावरून लता दीदींचे मतभेद झाले होते. रफी साहेब गायक म्हणून आणि माणूस म्हणूनही महान होते, पण त्यांच्या या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा रेकॉर्डिंग कंपन्यांनी करून घेतला आणि त्यांना आपल्या बाजूने फितवलं. असं साधारणपणे 3 वर्षांचा काळ गेला आणि या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये लता दीदी आणि रफी साहेब यांच्यात फारशी सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. आणि त्यामुळं झालं काय की चित्रपट रसिक या दोघांच्या चांगल्या गीतांना मात्र मुकले, पण पुढे हा दुरावा दूर झाला. मंडळी, मोहम्मद रफी यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला दीदींना अपार दुःख झालं. त्यांचे उद्गार होते, काय बोलू, आकाशातल्या चंद्राचा अस्त झाला की चित्रपट संगीतातल्या सूर्याचा हे समजतच नाही. पुढं दीदींच्या अनेक दौऱ्यांमध्ये त्यांना श्रद्धांजली म्हणून ताजमहाल चित्रपटातलं त्या दोघांनी गायलेलं जो वादा किया वो निभाना पडेगा हे गीत त्या मोहम्मद रफी यांना श्रद्धांजली म्हणून म्हणायच्या. तेच गीत आपणही ऐकूया, जो वादा किया वो निभाना पडेगा. साहिर लुधियानवी यांच्या या गीताला रोशन यांचं हे संगीत ताजमहाल चित्रपटामधलं ऐकूया.

मंडळी, एकदा लंडनमध्ये दीदींचा कार्यक्रम करायचं ठरलं होतं. त्यावेळेसची ही गोष्ट मी आपल्याला सांगतो आहे. दीदींचा कार्यक्रम म्हणजे रसिकांची गर्दी होणार, आणि मग साहजिकच अशा कार्यक्रमासाठी जागासुद्धा मोठी हवी, आणि म्हणून जागेचा शोध घेण्यात आला. आणि आयोजकांना असं आढळून आलं की त्यासाठी योग्य जागा म्हणजे लंडनमधला प्रतिष्ठित अल्बर्ट हॉल. या हॉलमध्ये कार्यक्रम सादर करायला मिळणं हे कलाकार लोक आपलं भाग्य समजतात, पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. इंग्लंडच्या परंपरेनुसार अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम सादर करण्याची परवानगी कोणाला होती? तर फक्त ही परवानगी ब्रिटिश नागरिकांपुरतीच मर्यादित होती मंडळी. आणि त्याचा परिणाम असा झाला की दीदींच्या या कार्यक्रमासाठी चक्क परवानगी नाकारण्यात आली. दीदींना हा आपल्या देशाचा आणि आपला मोठा अपमान वाटला, आणि त्याने ठरवून टाकलं की कार्यक्रम करायचा तर अल्बर्ट हॉलमध्येच, नाही तर नाही करायचा. शेवटी ब्रिटिश प्रशासनाला दीदींपुढे मान तुकवावी लागली, आणि सारे नियम आणि संकेत बाजूला ठेवून दीदींच्या कार्यक्रमाचं मोठ्या सन्मानानं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. मंडळी, आपल्याला माहिती असेल की दीदींची निवड राज्यसभेवरही खासदार म्हणून झाली होती, पण ज्या वेळेला त्या खासदार झाल्यात त्यावेळेला त्यांना जो निधी खासदार म्हणून मिळत होता या निधीचा उपयोग त्यांनी विधायक कामासाठी केला. त्या स्वतःच्या खर्चानं दिल्लीला जायच्या आणि यायच्या, स्वतःच्या खर्चानं तिथल्या हॉटेलमध्ये राहायच्या, खासदारांना मिळणाऱ्या फोन, गॅस कनेक्शन, प्रवास भत्ता यासारख्या सगळ्या गोष्टी नाकारून त्यांनी एक आदर्श घालून दिला. तर मंडळी, आज इथं थांबूया. या कार्यक्रमाचा समारोप आपण एका सुंदर गीतानं करूया. लता दीदी आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे, कभी रात दिन हम दूर थे, दिन रात का अब साथ है. आनंद बक्षी यांचं हे गीत, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आहे, आणि आमने सामने या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकूया. आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत खोटे सिक्के या चित्रपटामधलं. ऐकूया उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देवर्मन यांचं.

0: बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: ना बड़े अनाड़ी सीधे साधे हो सनम तुम होने भाले खड़े खड़े क्या सोचे।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत चमेली की शादी या चित्रपटामधलं अनिल कपूर यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे अंजान ह्यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रसिकहो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो, त्याबरोबरच नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देखील घेत असतो. मंडळी, नाशिकमध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन किंवा जगावेगळं काहीतरी करायचा नेहमी प्रयत्न करत असतात, पण त्यामध्ये फक्त तरुण मंडळीच सहभागी आहेत असं नाही बरं का. म्हणायला तरुण पण वयानी मोठे, ज्यांना आपण एव्हरग्रीन असं म्हणू शकतो, असे अनेक लोक आहेत की जे वेगवेगळ्या संकल्पना नाशिकमध्ये राबवत आहेत आणि स्वतःच्या बळावर काहीतरी वेगळं पाऊल उचलत आहेत आणि एक नवा पायंडा पाडतायत, एक वेगळा आदर्श दाखवत आहेत. तर अशीच नाशिकमधली एक व्यक्ती, ते म्हणजे श्री प्रवीण मानकर सर, ज्यांनी 75 देशांमध्ये कमीत कमी खर्चाने इतकं वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रमण केलंय. आणि ते नुसतं भ्रमण नाहीये बरं का, म्हणजे विमानात बसलं आणि जाऊन आलो फिरून आलं किंवा ट्रेननी फिरून आलं असं नाहीये, तर एक वेगळी संकल्पना ते नाशिकमध्ये रुजवू पाहतायत. तर ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. 75 देश फिरणं ही सोपी गोष्ट नाहीये मंडळी, तर आजची ही मुलाखत नक्कीच रंजक होणार आहे आणि आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद श्रद्धा, रेडिओ विश्वासने मला ही अपॉर्च्युनिटी दिली, संधी दिली लोकांपर्यंत पोहोचायची, त्याबद्दल खूप खूप आभार.
0: जसं मी म्हटलं की तुम्ही 75 देश फिरून आलेले आहात, पण ते एका वेगळ्या शैलीमध्ये.
1: येस,
0: तर ती शैली नेमकी काय ते मला सांगा.
1: साधारणतः आपण जेव्हा प्रवास म्हटलं म्हणजे टुरिस्ट कंपन्यांचा विचार करतो, त्यांना आपण पैसे भरतो आणि ते आपल्याला घेऊन जातात, ते दाखवतील तेवढंच आपण बघतो, ते जेवायला देतील तेच आपण जेवतो आणि 8-10 दिवसात 7-8 देश फिरून परत आल्याचं एक समाधान मिळवतो. पण बॅकपॅकिंग हा प्रवास करण्याचा वेगळा प्रयत्न आहे, वेगळी पद्धत आहे. ह्या बॅकपॅकिंग पद्धतीमध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रवास कसा करता येईल आणि जास्तीत जास्त आनंद कसा मिळवता येईल याच्यावर सगळं लक्ष केंद्रित झालेलं असतं. बॅकपॅकिंगमध्ये तुम्ही तुमच्या प्रवासाची जबाबदारी घेता. याचा अर्थ असा की तुम्हाला एका पर्टिक्युलर देशांमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्ही आधी त्या देशांमधल्या शहरांचा प्रवास करता, तिथे संस्कृती काय आहे ते बघायचा, त्याच्याविषयी गुगलवरनं इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात, मग तुम्ही स्वतःची आयटिनरी तयार करता आणि मग स्वतःच विमानाची तिकीटं बुक करून तुम्ही प्रवासाला सुरुवात करता. एखाद्या टुरिझममध्ये 3-4 देशांची जर आयटिनरी 4 देशाची असेल तर माझी एक आयटिनरी एका देशाकरता 7-8 दिवसांची असते. आणि बॅकपॅकिंगमध्ये प्रवास हा मोठा करायचा असतो, दीर्घ पल्ल्याचा करायचा असतो, महिना 1.5 महिन्यामध्ये खूप देश बघायचे असतात आणि तिथल्या लोकांना भेटायचं असतं, तिथली संस्कृती जाणून घ्यायची असते, तिथलं जे खाद्य संस्कृती आहे ती तर अत्यंत महत्वाची आहे. थोडक्यात म्हणजे बॅकपॅकिंग म्हणजे उंडारणं किंवा उडत राहणं.
0: बरं,
1: असं काहीतरी.
0: क्या बात आहे. आपण 18 भारतात आणि 18 परदेशात होतात, तर त्याचा काही फायदा झाला तुम्हाला ह्या प्रवासासाठी?
1: प्रचंड फायदा झाला. मुळात बॅकपॅकिंग म्हणजे कमी खर्चात बघणं झालं. पण मी जेव्हा परदेशात नोकरी सुरू केली तेव्हा असं लक्षात आलं की जग अतिशय सुंदर आहे आणि याचं एकदा खात्री पडली की जग सुंदर आहे आणि तुम्ही जर सौंदर्याची आसक्ती ठेवत असाल तर तुम्हाला जग बघायलाच पाहिजे या मताचा आहे मी. जग विविधतेने इतकं भरलेलं आहे की विचारता सोयी नाही ऍक्च्युली. तर मी बाहेर पडल्यानंतर माझा दृष्टिकोन व्यापक झाला, जगात काय काय नवीन नवीन आहे ते सुद्धा माझी बघण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे मी जर परदेशात गेलो नसतो तर कदाचित हे एवढं व्यापक झालं नसतं.
0: बरोबर. तुम्ही नाशिकमध्ये एक संकल्पना रुजवताय जिचं नाव आहे नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क, तर हे नेमकं काय आहे?
1: जवळजवळ मी 75 देशांचा प्रवास केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, जेव्हा मी प्रवासाच्या गोष्टी सांगत होतो आणि लोक वाव करायचे तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी जे काही करतो आहे ते भव्य तर आहेच आणि दिव्य पण आहे आणि सामान्य लोकांच्या कल्पना शक्तीच्या पलीकडचं आहे. म्हणून त्या वाव मुवमेंट माझ्या खूप आयुष्यात येऊन गेल्या की अरे तू हे कसं करतो. फॉर एक्झाम्पल, मी भारतामध्ये 3rd भारत फिरतो आहे आणि 3rd भारत फिरत असताना मी स्कूटरवर फिरतोय. नाशिकमधनं घरातनं मी गाडीला किक मारतो आणि आसाम, अरुणाचल प्रदेश, तवांगच्या बॉर्डरपर्यंत, चायना बॉर्डरपर्यंत गेलेलो आहे. नुकतीच माझी एक ट्रीप सुंदरबन येथे बांगलादेशच्या बॉर्डरपर्यंत झाली आहे. 3-4 वर्षापूर्वी मी स्कूटर घेऊन पाकिस्तान बॉर्डर जैसलमेरच्या पलीकडे तिथे गेलो आहे. तेव्हा माझं एक लक्षात आलं की हे सगळं इंटरेस्टिंग मी करत असतो आणि याला याच्यात लोकांना इंटरेस्ट आहे. प्रवास हा मानवाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो पण अनफॉर्च्युनेटली त्याच्याकडे एक तर नॉलेज नसतं, डेअरिंग नसतं. मंडळी, भीती हा सगळ्यात मोठा अडसर आहे माणसाच्या जीवन जगण्यामधला. उंडाळायचं असेल, भीतीमुक्त व्हायचं असेल तर त्या भीतीला फेस करायला पाहिजे. याचं कारण भीतीच्या पलीकडेच आनंद आहे, भीतीच्या अलीकडे नाही. आणि हे मला खूप लवकर समजलं. तर माझ्या एक लक्षात आलं की लोकांना याच्यात इंटरेस्ट आहे आणि आपल्याला लोकांना इन्व्हॉल्व करायचं आहे. तरुण पिढीला इन्व्हॉल्व करायचं आहे, सिनियर सिटीजन्सला इन्व्हॉल्व करायचं आहे आणि म्हणून याचं प्रबोधन व्हावं, याचं लोकांना ट्रेनिंग मिळावं, याच्याविषयी उत्सुकता निर्माण व्हावी. लोकांनी ज्यांनी धाडसं केलेले आहेत त्यांच्या कथा ऐकाव्या. कथा कथाकार यांच्याकडनं आपण त्यांच्या कथा ऐकल्या की कुठेतरी आपल्याला वाटतं की याच्यासारखं मला फिरता यायला पाहिजे. आणि तेव्हा जिथे वाटतं तिथे तुमच्या मनातल्या बॅकपॅकिंगचा जन्म होतो. आणि मग तुम्ही विचार करायला सुरुवात करतात, सकारात्मक विचार येतात, मग तुम्ही आणखीन माहिती गोळा करतात आणि मग बॅकपॅकिंग. तर हे सगळं मला करायचं आहे, नाशिकच्या लोकांपर्यंत पोचून ह्या कलेबाबतीत त्यांना जाणीव निर्माण करून द्यायची आहे, जगण्याची जाणीव निर्माण करून द्यायची आहे की अशाही पद्धतीने जगता येतं. तर नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क ह्या संस्थेचा म्हणा उपक्रमाचा उद्देशच हे आहे की इट इज गोइंग टू बी द आयडियाज एक्सचेंज. एकदा आपलं कम्युनिकेशन झालं, माणसांनी माणसांना इन्फॉर्मेशन दिली की मग सगळंच व्यवस्थित सुरू होतं. मग तरुण मंडळींनी, ऍक्च्युअली खरं सांगायचं तर बॅकपॅकिंग हे तरुणांनी करायला पाहिजे, कारण बॅकपॅकिंग केलं तर आत्मविश्वास भयंकर वाढतो. त्यामुळे तुमचं ऑफिसमधलं काम असो, बिझनेसमधलं ऍक्टिव्हिटीज असो किंवा तुमच्या कौटुंबिक ऍक्टिव्हिटीज असो, कोणत्याही गोष्टीला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरं जाऊ शकतात. आजचा भवताल माझ्या अंदाजाने तरी भीतीदायक आहे. या भीतीदायक वातावरणामध्ये, स्ट्रेसमध्ये जगायचं असेल आणि जर बॅकपॅकिंग पद्धतीने प्रवास केला तर इट इज गोइंग टू बी अ डी स्ट्रेस ऍक्टिव्हिटी फॉर द इंडिव्हिज्युअल. जीवनाचा आनंद तुम्ही मुबलक पद्धतीने घेऊ शकतात आणि खूप पैसे लागतात असं नाही. माझं असं मत आहे की हे जे नेटवर्क आहे आपण तयार करतोय त्याच्यात तुम्ही सामील व्हा. तुम्ही कुसुमाग्रज प्रतिष्ठानामध्ये महिन्यातनं एकदा एक मीटिंग असेल, तिथे तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवा आणि तुमची स्वतःची वाटचाल सुरुवात करा. बॅकपॅकिंग करायचं असेल तर त्याला वयाचं बंधन नाही. प्रत्येकाने प्रत्येकाला पाहिजे तसं, आणि बॅकपॅकिंग याचा अर्थ नाही फॉरेनलाच जायचं फक्त. इथून तुम्ही नागपूरलाही जाऊ शकता, इथून तुम्ही लोणारला जाऊ शकता, इथून तुम्ही सुंदरबनला जाऊ शकता. भारतामध्ये सुद्धा खूप बॅकपॅकिंग करण्याच्या संधी आहेत. तर बॅकपॅकिंग असं नाही, रायडिंग इज अ काइंड ऑफ बॅकपॅकिंग, स्कूटरिंग इज अ काइंड ऑफ बॅकपॅकिंग, स्वतःची मोटर बाहेर काढली आणि 2000 किलोमीटर फिरून आला ते पण बॅकपॅकिंग होऊ शकतं. निव्वळ रेल्वेनेच प्रवास करायचा ते पण बॅकपॅकिंग होऊ शकतं. रेल्वे आणि लाल डब्बा एकत्र करून प्रवास करा ते होऊ शकतं. पायी जा तेही होऊ शकतं. सो बॅकपॅकिंग एक ओपन कन्सेप्ट आहे. तुम्ही तुमच्या प्रवासाचा ढाचा, तुम्हाला कसा जमेल तसा, तुम्हाला कसा आनंद आहे एक लक्षात घ्या. नुसती इच्छा असून चालत नाही, इच्छेच्या पलीकडे पॅशन पाहिजे. इच्छा तीव्र झाली तरच तुम्हाला काहीतरी करता येईल. हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे.
0: मस्त मस्त, खूपच छान. तर मला एक सांगा की बॅकपॅकिंगचे फायदे नेमके काय आहेत?
1: असं जसं बॅकपॅकिंगचा फायदा मी एक सांगितला की माणसाला जीवन जगण्यासाठी जो आत्मविश्वास पाहिजे असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. हा एक वैयक्तिक फायदा आहे असं मला वाटतं. कारण भवतालमध्ये ज्या जर काही सकारात्मक नकारात्मक गोष्टी कायम घडत असतात आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला फेस करायचं असतं, ओके, तर त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. बुद्धांनी जसं सांगितलंय की हेही दिवस निघून जातील, त्याप्रमाणे वाईट दिवस येतील, आपण तग धरायचं, पुढे जायचं. आनंद आला, आनंद एन्जॉय करायचा, परत पुढे जायचं, असं होऊ शकतं. त्यामुळे बॅकपॅकिंग ही एक जीवनशैली आहे. बॅकपॅकिंग माझ्या अंदाजाने कलासुद्धा आहे. त्याचं कलेमध्ये इतर लोक वर्गीकरण करतील की नाही माहीत नाही, पण मला वाटतं बॅकपॅकिंग इज अ स्पोर्ट, बॅकपॅकिंग इज अन आर्ट. इट डिपेंड्स अपॉन द इंडिव्हिज्युअल हाऊ ही शूड डेव्हलप हिज ओन आर्ट. जसं चित्रकार स्वतःला पाहिजे तसं चित्र काढतो, तसं मी सुद्धा स्वतःला पाहिजे तसंच माझं बॅकपॅकिंगचं चित्र आधी रंगवतो आणि मग लोकांसमोर ठेवतो. नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्कमध्ये विविध लोक, विविध एक्सपर्टीज ज्यांनी अनवट वाटा चोखाळलेल्या आहेत, ते लोक येऊन आपल्याला प्रबोधन करणार आहे. अरे असंही करता येतं, अरे असंही करता येतं, हा त्याचा दुसरा फायदा. तिसरा फायदा म्हणजे तुम्ही कथाकार होतात. 13व्या शतकामध्ये इब्न बतूता नावाचा मोरक्कन प्रवासी होता. त्याने त्याच्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये 125,000 किलोमीटरचं जगाचं भ्रमण केलेलं आहे आणि याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, याचं दस्तऐवजीकरण केलेलं आहे रहिला नावाच्या एका अरेबिक पुस्तकात. ओके, तर तो काय म्हणतो की प्रवास केल्यानंतर माणूस ऑटोमॅटिकली कथाकार होतो. आपलं आयुष्य, मानवाचं आयुष्य हे कथेभोवतीच आहे. आपल्याला नुसत्या कथा ऐकायला आवडत नाही, कथा सांगायला सुद्धा आवडतात, कारण आपण कथा सांगितल्यानंतर कुणीतरी ऐकतं आहे याचा आनंद खूप जबरदस्त आहे मंडळी. त्यामुळे बॅकपॅकिंगचे खूप फायदे आहेत, पण हे 3-4 फायदे अतिशय प्रामुख्याने सांगता येतील. ही एक जीवन जगण्याची कला आहे एवढं तुम्ही नक्कीच म्हणेन.
0: वा मस्त. बरं, आपण आता हे जे नाशिकमध्ये हा उपक्रम राबवतोय याचं नेटवर्किंग आपण कसं करणार आहोत?
1: हा, नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क याचा अर्थ आधी मी समजून सांगतो. हे नेटवर्क आहे म्हणजे हे जाळं आहे. ओके, या जाळ्यामध्ये तुम्ही यायचं, महिन्यातनं 2 तास कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने या उपक्रमाचं पालकत्व घेतलेलं आहे आणि मी क्युरेटर आहे, या उपक्रमाची मी आई आहे. ओके, तर आपण साधारणतः महिन्यातनं एकदा एकत्र बसणार 2-2.5 तास. पहिल्या तासामध्ये तुमच्यापैकी कुणीही प्रवास केलेला असेल तर त्याने मला कॉन्टॅक्ट करावा. माझा व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर आहे 8668219125. परत रिपीट करतो, 8668219125. या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा की मानकर मला माझी गोष्ट सांगायची आहे, मी तुम्हाला 2 तासाच्या याच्यामध्ये 15 मिनिटे देईन आणि तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव सांगा, आनंदाचे क्षण सांगा, जे काही तुमच्या प्रवासात घडलं असेल ते सांगा. हे फक्त प्रवासाकरताच मर्यादित आहे हा जो नेटवर्क आहे. आपण जर असं नेटवर्किंग केलं आणि दुसऱ्यांना जर आपल्या कथा सांगितल्या तर लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि दुसरा जो तास असेल प्रोग्रामचा, तो तास म्हणजे आपण कुणाला तरी एक्सपर्ट लोकांना बोलवणार आहोत, ज्यांनी प्रचंड प्रमाणावर सायकलिंग केलं आहे, ज्यांनी प्रचंड प्रमाणावर बॅकपॅकिंग केलं आहे, जो स्कूटरवर फिरलाय, मोटरसायकलवर फिरलाय, गाडी घेऊन फिरलाय, कसाही फिरला आहे, पण त्याने त्याचे प्रोग्राम स्वतः आखलेले आहेत, त्यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तो घरातनं बाहेर पडलेला आहे. त्यामुळे जे आपल्याकडे येतील त्यांचे पण आपण अनुभव घेऊ. बॅकपॅकिंगवरची पुस्तकं आहेत तर ते पण आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. तिसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जर काही साहित्य निर्माण केलेलं असेल प्रवासाबद्दलचं, पुस्तकं लिहिली असतील ते वगैरे, तर हे एक व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ तुमची पुस्तकं प्रदर्शित करणार आहे. उदाहरणार्थ शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये मी अनवट मानकरायन नावाचं 206 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे मराठीमध्ये आणि साधारणतः 200 ब्लॉग्स त्याच्यामध्ये आहे. आत्ताच नुकतंच मागच्या वर्षी मी नाशिकमधनं निघालो, कम्प्लीट विदर्भ कव्हर केला 22 दिवस. नंतर तिथनं मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश करत करत बिहारमध्ये पोहोचलो. बिहारमध्ये एक जे बुद्ध सर्किट असतं ते बघितलं 6-8 दिवस, बुद्धाला नमस्कार केला आणि तिथून मुर्शिदाबादमध्ये पोहोचलो वेस्ट बेंगॉलमध्ये आणि व्हर्टिकल प्रवास केला. मुर्शिदाबादपासून कलकत्त्यापर्यंत आलो, कलकत्त्याहून सुंदरबनपर्यंत गेलो आणि याचे प्रवास करत असताना मी जे ब्लॉग्स लिहिले त्याचं संकलन म्हणजे अनवट मानकरायन महाविदर्भ बिहार आणि पश्चिम बंगाल स्कूटरवरचा प्रवास. तर ह्या पुस्तकाचं प्रकाशन आपण आता करणार आहोत कार्यक्रमामध्ये. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत.
0: नक्कीच. तर जाता जाता सगळ्या रसिक श्रोत्यांना काय आवाहन करावं असं वाटतं?
1: जग अतिशय सुंदर आहे ते बघितलंच पाहिजे, हे माझं पहिलं फंडामेंटल आहे, हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगात चांगली माणसं भरपूर आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. जग प्रचंड प्रमाणावर असलेल्या माणुसकीवर चाललेलं आहे, तर मीही तुम्हाला कार्यक्रमाचा शेवट करताना बॅकपॅकिंग करा, नेटवर्कमध्ये या, बॅकपॅकर करणाऱ्या लोकांच्या महिन्यातनं 2 तास स्वतः करता द्या आणि जीवनाचा आनंद जास्त कसा घेता येईल याच्याविषयी उद्बोधित होऊन तुम्ही पण बॅकपॅकिंगला पडा, तुम्ही पण घराबाहेर पडा, तुम्ही पण भीतीच्या पलीकडे जो आनंद आहे त्याला स्पर्श करा. धन्यवाद मंडळी, परत एकदा श्रद्धाचे खूप आभार, ठाकूर यांचे खूप आभार, रेडिओ विश्वासचे खूप आभार, धन्यवाद, नमस्कार. प्रवीण मानकर, बॅकपॅकर.
0: धन्यवाद सर, आज आपण इथे आलात आणि इतका छान अनुभव आम्हा सगळ्यांशी शेअर केलात, तर या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते.
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या बॅकपॅकर श्री प्रवीण मानकर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8800016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: हाय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.

0: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कहते है मुझको राजा या चित्रपटामधलं. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.
3: अरे अरे अरे, एक कहते हैं मुझको राजा, अरे बजा दे, एक बजा

la la la.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. छलिया या चित्रपटामधलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी आणि चित्रपट धरम करम.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होतं, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे भरत व्यास यांचं. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आज गुरु पौर्णिमा. मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमे करता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-11 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळ

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: आज गुरु पौर्णिमा. मेसर्स एकनाथ शेट कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमे करता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेट कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गाणी मनामनातली, सादरकर्ते श्याम कुलकर्णी. रात्री 9 बाळू ऑन एअर ह्या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते राजेश आहेर. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मनाचे श्लोक क्रमांक 120।

0: राम। श्रोते हो, भगवान विष्णूंनी भक्तांच्या कल्याणासाठी एकूण 10 अवतार घेतले हे आपल्याला माहीतच आहे। भगवद्गीतेच्या 4 अध्यायात भगवंत सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्। अर्थात हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा मी धरतीवर अवतार घेतो। श्रोते हो, या श्लोकात आणि पुढच्या काही श्लोकात भगवान विष्णूंच्या 10 अवतारांच्या कथा सांगितल्या आहेत। या श्लोकात मत्स्य, कुर्म आणि वराह या अवतारांच्या कथा आल्या आहेत। श्रोते हो, ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते तेव्हा कल्पांत होत असतो। 25व्या कल्पांताच्या वेळी ब्रह्मदेवाची रात्र आणि सृष्टीचा प्रलय होत असता ब्रह्मदेव निद्राधीन झाले। त्यावेळी हयग्रीव नावाच्या दैत्यांनी ब्रह्मदेवांजवळून वेद पळवून नेले आणि तो समुद्रात लपून बसला। ब्रह्मदेव म्हणजे सृष्टीकर्ता। तर ब्रह्मदेवांना जाग येताच सृष्टीच्या उत्पत्तीचे साधन असणारे वेद पळवले गेलेत हे त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी श्री विष्णूंची प्रार्थना केली आणि वेद परत मिळवून द्यावे अशी विनंती केली। तेव्हा विष्णूंनी मत्स्यावतार धारण करून हयग्रीवाचा वध केला आणि वेद परत मिळवले। ब्रह्मदेवाला विधी म्हणतात, म्हणून समर्थ विधी कारणे जाहला मत्स्यवेगी असे म्हणतात। श्रोते हो, भगवान विष्णूंचा दुसरा अवतार म्हणजे कुर्मावतार। याच्या 2 कथा सांगितल्या जातात। पहिली कथा अशी, समुद्र मंथनाच्या वेळी रवी म्हणून मंदार पर्वत आणून समुद्र मंथन सुरू असताना हा मंदार पर्वत खोल खोल जाऊ लागला। तेव्हा हा अडथळा थांबवण्यासाठी भगवंतांनी कासवाचं म्हणजे कुर्मरूप घेऊन मंदार पर्वताला आधार दिला आणि तो बुडण्यापासून वाचवला। दुसरी कथा अशी की निर्माण झालेली पृथ्वी आपल्या स्वतःच्याच भारांनी समुद्रात बुडायला लागली। तेव्हा तिला सावरण्यासाठी भगवंतांनी कुर्मरूप होऊन पृथ्वी आपल्या पाठीवर तोलून धरली। हे जरा जास्त संयुक्तिक वाटतं, म्हणून समर्थ धरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी असं म्हणतात। समर्थांचं कवित्व इथे दिसतं बरं का? धरी आणि धरा असा अनुप्रास ते इथे साधतात। भगवंताचा तिसरा अवतार वराहाचा। येथे समर्थ वराह असे स्पष्ट न म्हणता नीच योनी असं म्हणतात। कथा अशी आहे, कश्यपांच्या दिती या पत्नीच्या पोटी हिरण्याक्ष नावाचा दैत्य जन्माला आला। या हिरण्याक्षाने पृथ्वीचे हरण करून म्हणजे पृथ्वीला पळवून तिला पाताळात नेलं। त्यावेळी भगवंतांनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध करून आपल्या सुळ्यावर उचलून पृथ्वीला बाहेर काढलं, म्हणजे पृथ्वी रक्षणासाठी पर्यायानी जनांच्या रक्षणासाठी भगवंत नीच योनी देखील धारण करतात। जग आणि जन दोन्हींच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतात। आपल्या भक्तांचा अभिमान असल्याने ते भक्तांसाठी धावून येतात। आपल्या भक्तांची ते कधीही उपेक्षा करत नाहीत। जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: आज गुरु पौर्णिमा मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमे करता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नाशिककर मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
0: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत। आज या कार्यक्रमात 16 वरची पोळी या चित्रपटातील काही गाण्यांचा आपण आनंद घेऊयात। गीतरचना आहेत अनंत जाधव आणि राजेश मुजुमदार यांच्या, संगीतकार आहेत राम लक्ष्मण। चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूयात राजेश मुजुमदार यांच्या गीतानं। गायिका आहेत आशा भोसले।

0: श्रोते हो, हे गीत चित्रित केलं होतं रवींद्र महाजनी आणि रंजना यांच्यावरती. हा चित्रपट याच्यामध्ये प्रामुख्यानं रवींद्र महाजनी, रंजना, अशोक सराफ, उषा सवान, निळू फुले आणि आशा पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत.
1: श्रोते हो, या चित्रपटाचं कथानक असं आहे. हा चित्रपट एका सुखी विवाहित जोडप्यांच्या आयुष्याची कथा आहे. पत्नीचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या आनंदी संसारात मोठी अशी उलथापाल होते. आपल्या जीवलग मित्राच्या मदतीनं पती पत्नीची सुटका करण्यासाठी धाडसी प्रयत्न करतो आणि तिचा शोध घेण्यासाठी तो निघतो. अशा प्रकारे तो आपल्या पत्नीची सुटका करून घेतो.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले, भूपेंद्र सिंग आणि सहकारी यांच्या स्वरातील राजेश मोजुमदार यांची शब्दरचना. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत। आज या कार्यक्रमात राम लक्ष्मण यांच्या सुश्राव्य बहरदार संगीताने नटलेली गाणी, चित्रपट आहे सुळावरची पोळी। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील राजेश मुजुमदार यांची शब्दरचना, चित्रपट सुळावरची पोळी।

श्रोते हो, हे गीत चित्रित होतं उषा चव्हाण यांच्यावरती. या गीताची गीत रचना होती राजेश मुजुमदार यांची आणि संगीतकार होते राम लक्ष्मण. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात पुन्हा एकदा उषा मंगेशकर यांच्या स्वरातील अनंत जाधव यांची गीतरचना. संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि चित्रपट सुळावरची गोळी.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील राजेश मुजुमदार यांची शब्दरचना. संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि चित्रपट सुळावरची पोळी.

अशोक सराफ आणि उषा चव्हाण यांच्यावर चित्रित होतं हे गीत. हे गीत गायलं होतं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरातील अनंत जाधव यांची शब्दरचना. संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि चित्रपट सुळावरची पोळी.

श्रोते हो, जीवनावरती भाष्य करणारं हे गीत, हे गीत गायलं होतं महेंद्र कपूर यांनी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आज या कार्यक्रमात 16 वरची पोळी या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकत होतात. गायक कलाकार होते आशा भोसले, उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि महेंद्र कपूर. गीतरचना होत्या अनंत जाधव आणि राजेश मुजुमदार यांच्या. संगीतकार होते राम लक्ष्मण. श्रोते हो, हा कार्यक्रम आपणासाठी सादर केला श्याम कुलकर्णी यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
4: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
3: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
4: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
3: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
4: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.
5: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ज्वार भाटा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बॉक्सर या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना गुलशन बावरा यांची, संगीतकार राहुल देव बर्मन, गायक स्वर हरिहरन, कविता कृष्णमूर्ती आणि वंदिता मिश्रा यांचा.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे करिश्मा कुदरत का या चित्रपटावरलं. इंदिवर यांची शब्दरचना ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जय विजय या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राजेश रोशन आणि हे गीत ऐकूयात भूपेंद्र सिंग, उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आज गुरु पौर्णिमा. मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफी पेढी कडून सर्व गुरुजनांना शतशः वंदन.
1: गुरु पौर्णिमेकरता चांदीच्या पादुका, प्रतिमा, दिवे तसेच आकर्षक भेटवस्तू उपलब्ध.
0: आणि आज पुष्कराज रत्न अवश्य खरेदी करा.
1: मेसर्स एकनाथ शेठ कृष्णाजी वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात एक पहेली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाले यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8.

0: मंडळी, 31 तारखेला मोहम्मद रफींची पुण्यतिथी आहे. जो आवाज ऐकून आपण मोठे झालोय, जो आवाज आजही तरुण पिढी प्रेमाने ऐकते, ज्यावेळेस माणूस प्रेमात पडतो, दुःखी असतो, त्यावेळेस तो हळुवार आवाज जेव्हा कानावर पडतो तेव्हा मन प्रफुल्लित होतं. आपण दुःख विसरतो, आपलं सुख विसरतो, माणसाला सुख पण विसरता आलं पाहिजे, दुःख पण विसरता आलं पाहिजे. आणि तो आवाज, तो देवाचा आवाज होता मोहम्मद रफींचा. त्यांची 31 तारखेला पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आज मी त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारा माझा मित्र घनश्याम पटेल याला बोलवलंय. घनश्याम, राम राम.
1: राम राम, राम राम.
0: घनश्याम, तुझ्यातर्फे 2 लाईनी मोहम्मद रफींसाठी.

0: वा घनश्याम, मोहम्मद रफी जी तुझ्या आयुष्यात कधी आले?
1: रफी साहेब माझ्या आयुष्यात खरं एक मला खूप लहानपणीचा किस्सा आठवतो. माझा जन्म लासलगावला झाला आणि मी दुसरी तिसरीत असताना लासलगावला आमच्या घरासमोर आरजू सिनेमा लागलेला होता, कमलाकर थिएटर. आणि त्या थिएटरमध्ये रफी साहेबांचं ते एक गाणे लागायचे आणि मी लहान असताना वेड्यासारखा त्या कमलाकर थिएटरच्या बाहेर जो त्यावेळेला प्रोजेक्टर असायचा त्या प्रोजेक्टरच्या बाहेर त्यावेळेला त्यांची ती गाणं असायचो. आणि ती गाणे अजूनही त्यावेळेला मी तिसरीत असताना म्हणजे दुसरी तिसरीत असताना वयाच्या 64-65 सालची गोष्ट आहे, रफी साहेबांचा आरजू सिनेमा आणि त्यावेळा ती त्यांचं गाणं जिसे मस्ताना बस इतनी शिकायत है बस इतनी शिकायत है हे गाणं माझ्या अंतःकरणावरती एवढं कोरलं गेलं असेल आणि कळत कळत माझी पावलं तिथं वळायची. मी रोज तिथे यायचो आणि ती गाणे ऐकायचो आणि जायचो. कालांतराने हा विषय तिथं संपला.
0: तू जास्तीत जास्त 8-10 वर्षाचा असशील म्हणजे
1: त्यावेळेला मी
0: मग तरी तुला त्यावेळेस एवढं का बरं अट्रॅक्शन वाटलं असेल, त्यावेळेस इतर गायकही होते?
1: होते, कळत नाही म्हणजे त्यावेळेला त्या सिनेमाच्या थिएटरवर बसायचो आणि तो एक स्वर्गीय आवाज ऐकला का मी देहभान उचलून एकटा तिथे कसं बंद पडलेला कारंजा होता आणि त्या कारंजाच्या समोर थिएटरचा त्यांचं हे होतं प्रोजेक्टर होता आणि त्या प्रोजेक्टरच्या बाहेर असं ते आवाज यायचा कारण त्यावेळेला प्रोजेक्टर समोर ऑडिओ सगळा तुम्हाला यायचं, व्हिडिओ नाही पण ऑडिओ सगळा आवाज बाहेर यायचा त्या फिल्मचा. तर ते मी ऐकत राहायचो आणि ते माझ्यावरती इतकं पटलं असेल की तेव्हा असं वाटतं. आणि याचं कोइन्सिडन्स असं म्हणावं लागेल की ज्या वेळेला रफी लहान होते आणि कोटला सुलतानपूर इथे त्यांचा जन्म झाला होता 1924 आणि ते त्यावेळेला अखंड भारत होता आणि अमृतसर जवळ कोटला सुलतानपूर हे गाव होतं, त्या गावी रफी साहेबांचा जन्म झाला. रफी साहेब 4-5 वर्षाचे असतील तेव्हा त्यांच्या वडील त्यांच्याजवळ टोटल 7 भावंड होते. रफी साहेब हे त्यांच्या वडिलांचं 7वं अपत्य आणि त्यांना असं गाण्याची गुणगुणाची आवड होती.
0: कोणाला?
1: रफी साहेबांना.
0: आणि त्यांच्या वडिलांना?
1: ते फार अगेन्स्ट होते,
0: म्हणजे घरात म्युझिक नव्हतं.
1: बिलकुल, त्यांच्या वडिलांचं याचा बिझनेस होता, नव्याचा बिझनेस होता आणि त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी कोणी हे दुकान चालवा वगैरे असं गाणं बिणं म्हणजे आपल्या परंपरेच्या वगैरे ते फार अपोजिट होते.
0: आणि आर्थिक परिस्थिती कशी
1: होती? गरीब होती कारण त्यांची ते टोटल त्यांच्या फॅमिलीमध्ये ते त्यांची मिसेस आणि त्यांना 7 मुलं असे जवळ ते 10 जणांचं कुटुंब होतं आठवून. आणि रफी साहेबांचं काय झालं, त्यांना सगळ्यात मोठा सपोर्ट त्यांच्या मोठ्या भावानं दिला. आणि त्यावेळेला काय व्हायचं, रफी साहेब ज्या वेळेला त्यांच्या कॉलनीमध्ये गल्लीमध्ये एक फकीर यायचा अगदी काळा फ्रीज घातला हातात कटोरा आणि तो कटोरा घेऊन तो फकीर भिक्षा मागत फिरायचा आणि तो पंजाबी आवाजामध्ये काहीतरी असं भजन वगैरे म्हणायचा. रफी साहेब त्याच्या आवाजाने मोहित होऊन त्या फकीराच्या पाठोपाठ त्या गल्लीमध्ये फिरायचे आणि त्याच्या आवाजामध्ये आपला आवाज होऊन गुणगुणायचे. एक दिवस काय झालं की त्या फकीराची काहीतरी प्रकृती ठीक नव्हती, तो आजारी होता आणि आंब्याच्या झाडाखाली बसला होता. रफी साहेब त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं की आज क्यू नाही गा रे, आज मेरी तब्येत कुछ नासाज आहेत. पण रफी साहेबांनी त्यांचा कठोर हात, चलो आज मैं आपकी तरफ से भिक्षा मांगता हूँ. रफी साहेबांनी त्यांचा कठोर हात घेतला.
0: रफी साहेबांचं वय किती असेल? खूप लहान असेल का?
1: लहान होते म्हणजे 5-6 वर्षाचे असेल, 6-7 वर्षी. त्यांनी कठोरा हातात घेतला आणि त्यांच्या आवाजाचीच नक्कल करत अख्ख्या गल्लीतून भिक्षा मागून त्यांना दिली आणि त्या फकीरांनी त्यांचा आवाज ओळखून त्याच्यावरती डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला की बच्चे एक दिन तुम्हारी आवाज कायनात पर राज करेगी. आणि हे रफी साहेबांना दिलेले त्या फकीराचे आशीर्वाद. रफी साहेब त्यानंतर मग रफी साहेब कोण कुठे पोहोचले काय हे आपल्याला माहिती, पण त्या फकीरांचा आशीर्वाद रफी साहेबांना मिळाला. तिथून रफी साहेबांची गाण्याची सुरुवात झाली परंतु पुढे अजून त्यांना बरोबर खडतं प्रेशर लागलं.
0: नाही पण हा किस्सा घरी पोहोचला नाही का वडिलांना वगैरे?
1: त्यांना रफी साहेबांचं नाव मोहम्मद रफी पण त्यांना फिकू नावाने ओळखाय. त्यांचं बालपणाचं नाव फिकू होतं.
0: फिकू
1: फिकू फिकू असं म्हणून त्यांना सगळं होतं. फिकू बच्चा फिकू होतं. तर ते त्यांचे मित्र वगैरे सगळं त्याचे मजे मौज मस्ती वगैरे करायचे. कालांतरी काय झालं की 10 वर्ष तिथं होते. 1936 पासून मग त्यांचे वडील त्यांनी पाहिलं की या कोटलान सुलतानपूरमध्ये आपलं एवढं मोठं कुटुंब आहे. मग ते लाहोरला शिफ्ट झाले. लाहोरला त्याचे स्वतः वडील आणि त्यांचा मोठा भाऊ लाहोरला गेला. त्यांचे वडील खूप उत्तम कुक होते. मग त्यांनी तिथं हॉटेल टाकलं. लहान भाऊ त्यांचा जो मोठा भाऊ होता त्यांनी कुठेतरी एक सलून टाकलं आणि मग 10 वर्षानंतर ह्या सर्व कुटुंबाला त्यांनी लाहोरला शिफ्ट केलं. पण रफी साहेबांचं पहिलं लग्न, रफी साहेबांची 2 लग्न झालीत. पहिलं लग्न त्यांचं 14 वर्षी आलं.
0: त्यावेळेस ते कुठे होते?
1: ते स्वतंत्र म्हणजे त्या पहिला गावकुलटा सुलतानपूरला होते.
0: अच्छा.
1: नाही सॉरी, लाहोरला होते. गेल्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला. आणि मग पुढे रफी साहेब ज्यावेळेला मुंबईला आलेत आपल्या याच्याकरता, काय झालं की त्यांचे वडील गायकीच्या फार खिलाफ होते. म्हणजे त्यांना आपल्या मुलांनी गायकी म्हणू नये, पण रफी साहेबांचा हा गुण त्यांच्या मोठ्या भावाने ओळखला की याच्यामध्ये खूप एक अद्वितीय टॅलेंट आहे आणि ते आपण वाया जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे भाऊ आणि रफी साहेब आणि त्यांच्या भावाचा एक मित्र होता हमीद भाई, त्यांनी रफी साहेबांना डेव्हलप करायचं ठरवलं. योगाव काय झाला की एक दिवस रफी साहेब, कुंदनलाल सैगल सगळ्यांचं दैवत होतो, एक दिवस लाहोरमध्ये कुंदनलाल सैगल यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता.
0: अरे
1: आणि अख्खा जनसमुदायात लोक सगळे जमले होते त्यांना ऐकायला ओपन स्टेजवरती. आणि कुंदनलाल सैगलला ऐकण्याकरता लोक जमले मोठ्या संख्येने. झालं काय की अचानक त्यावेळेला लाईट गेली, माईक बंद पडला आणि लोकांमध्ये कुजबूज सुरू आली. आता कुंदनराज साहेब येत आहेत, लोकांची चुलबुल सुरू आली, लोकांना शांत कसं करायचं?
0: म्हणजे कार्यक्रम सुरू झाला
1: नव्हता, सैगल साहेब आलेले नव्हते. त्यावेळेला रफी साहेबांचे जे भाऊ आहेत, मोठे भाऊ, ते ऑर्गनायझरकडे गेले आणि त्यांना सांगितलं की माझा लहान भाऊ सुद्धा खूप छान गातो, जोपर्यंत सैगल साहेब येत नाही तोपर्यंत हे प्रेक्षकांना तो शांत करू शकेल तर तुम्ही त्याला जरा गाण्याची, तो पण माईक बंद नाही म्हणे, माईकची जरूर नाही तो गाय. आणि त्यांनी रफी साहेबांना म्हणजे त्यांना काही तर करून क्राऊडला शांत करायचं होतं. रफी साहेब तिथं उभे राहिले, एवढ्या लहान वयामध्ये रफी साहेबांनी जे गाणं त्या लोकांसमोर म्हटलं, लोक मंत्रमुग्ध होऊन गेले.
0: आणि त्यावेळेस ते कोणती गाणी म्हणायचे?
1: नाही, त्यावेळेला त्यांची अशी पंजाबी भजनं वगैरे असे नॉर्मली हे ते वगैरे फिल्मी गीत वगैरे त्यांच्यावरती, तसा फिल्मी संस्कार झालेलाच नव्हता ना फिल्मी वगैरे. त्यामुळे त्यांनी जी काही त्यावेळेला
0: सायकल
1: त्यांनी अशीच कुठली पंजाबी गाणे वगैरे म्हटले आणि समुदाय सगळा खुश झाला. एवढा मोठा समुदायासमोर विदाऊट माईक त्यांनी एवढं आवडलं. आणि मग सैगल साहेब आल्यानंतर त्यांनी ऐकलं, सैगल साहेबांनी सुद्धा त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, म्हणजे तू निश्चितच मोठा गायक होशील.
0: आणि तोपर्यंत शिकलेले काहीच नव्हते.
1: त्यांचं जे बालपण गेलं त्या शाळेमध्ये त्यांची जे मित्र होते, फक्त चौथी शिकले. चौथी शिकल्यानंतर ते सरळ लाहोरला त्यांचे, कारण काय झालं, कुटुंब कबीला मोठा होता, 10 अपत्य 12 जणांचं कुटुंब पोसायचं कसं, आणि या कोटला सुलतानपूरमध्ये त्यांना बाकीचं काही नव्हतं. म्हणून संपूर्ण कुटुंबाला त्यांनी लाहोरला हलवलं. त्यावेळेला पंजाबची राजधानी लाहोर पंजाबमध्ये होतं.
0: आणि गाणं फक्त ऐकून शिकलेत
1: ते कसं, ते फकीरापासून फिरायचे तेवढंच आणि ते असे गुणगुणायचे. हा गुण त्यांचा त्यांच्या मोठ्या भावाने ओळखला आणि मग त्यांनी ठरवलं की आपण रफी साहेबांना इथं राहून द्यायचं नाही.
0: म्हणजे डायरेक्ट त्यांनी पहिलं स्टेज कुंदनलाल सैगलांचंच गाजवलं.
1: हो, गाजवलं पहिलं, तिथून सुरू केली आणि मग त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना ठरवलं की याचा आता.
0: त्यावेळेस किती वय असेल काय अंदाज?
1: रफी साहेबांचा त्यावेळेस 10 वर्ष असते.
0: अरे बापरे बापरे बापरे.
1: 14 वर्षी त्यांचं लग्न झालं.
0: अरे बापरे.
1: त्यांना पहिल्या बायकोपासून एक मुलगा पण झाला. पुढे रफी साहेब जवळ मुंबईला आले त्यांचं पुढचं करिअर करण्याकरता, आणि त्यावेळेला त्यांच्या पहिल्या बायकोचं बिल्किस बानू, बिल्किस बानू हे त्यांच्या दुसऱ्या बायकोचं नाव होतं. पहिल्यांचं जे होतं ते आता मला आठवत नाही. तर त्यांनी तिथे येण्यास नकार दिला, म्हणजे मी येणार नाही
0: मुंबईला, येणार
1: नाही. मग त्यापासून मग
0: आणि मग वयाच्या कितव्या वर्षी ते मुंबईला आले?
1: वयाच्या काय तिथे आता 16-17
0: लग्नानंतर 2-3 वर्षांनी
1: 17-18 वर्षी ते मुंबईला आले.

0: आणि मुंबईला आल्यानंतर मग त्यांची परिस्थिती अशी होती की वडिलांना त्यांनी कळून दिली नाही आणि त्यांचा मोठा भाऊ होता त्याचा एक मित्र होता हामिद तो हामिद भाई आणि रफी साहेब हे दोघ जण मुंबईला आले आपलं करिअर
1: लाहोरवरून
0: 5 रुपये फक्त खिशात होते कुठं राहायचं कुठं करिअर
1: काहीच कल्पना नव्हती
0: मग हळूहळू त्यांनी
1: त्यांच्या मोठ्या भावाचं नाव काय हामिद
0: नाही नाही मोहम्मद हामिद मोहम्मद इकबाल असे त्यांची 5-6 भाऊ होते त्यांची तर मग त्यांनी 2 नंबरचा जो भाऊ होता त्यांनी संपूर्णपणे रफी साहेबांनी त्याचा एक मित्र त्यांना दिला आणि तो हामिद त्यांना घेऊन मुंबईला आला आणि मग तिथं काय झालं त्यावेळेला असं पंजाबी लोकांच्या पार्ट्या चालायच्या त्याच्यात गझलचा कार्यक्रम वगैरे तिथं गझल गाण्याकरता एक दिवशी रफी साहेबांना त्यांनी शोधून काढलं आणि खानसाब होते की ज्यांच्या गझल्स खूप लोक ऐकायचे मग त्या ठिकाणी रफी साहेबांना त्यांनी सांगितलं की बा मला हा गझल गाऊ द्या तर रफी साहेबांना अशी छान गझल म्हटली फक्त त्याने सांगितलं की आम्हाला काही नको तुमचे आशीर्वाद दे हा टॅलेंटेड आहे याचे काही ती गाणे किंवा गझल ऐका तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यांचे आशीर्वाद द्या आम्हाला पैसा नको रफी साहेबांनी
1: म्हणजे हे मुंबईत गेल्यानंतर किती दिवसांनंतरचा किस्सा
0: त्यांची भटकंती चालू होती इथं तिथं मग त्याने हळूहळू शोधलं की इथं आपलं करिअर फिल्म मग आपल्याला उपजीविका पाहिजे ना सोर्स ऑफ काही नाही खाणारचं पिण्याचं रूमचं भाडं कसा जायना जाणार पण मग त्यांनी शोधलं की इथं प्रायव्हेट मैफिली होतात त्या मैफिलीमध्ये गझल्स वगैरे पण चालतात मग तिथं रफी साहेबांनी त्यांच्या तो हामिद होता त्यांनी बरोबर शोधलं तिथले काही कॉन्टॅक्ट त्यांनी बरोबर घेतले आणि मग तिथं त्यांना विनंती करून तिथं रफी साहेबांनी त्या मैफिलीमध्ये गझल्स वगैरे म्हटले
1: हे पण 10 वर्षाचा पोरगा काय कॉन्फिडन्स असेल रे
0: त्यावेळेस 15-16 वर्षाचा असेल त्यावेळेस रफी साहेब
1: 16-17 वर्षाच्या पहिल्यांदा 10 वर्षाच्या पोराने गाणे म्हणजे गॉड गिफ्टेड
0: परमेश्वराने त्यांना गॉड गिफ्ट दिली होती म्हणजे मग तो काय प्रश्नच नाही आणि मग तिथून मग पुढे रफी साहेबांचं करिअर हळूहळू सुरू झालं रफी साहेब तिथून मग नाव कमा लोकांचं मिपलं पण सगळ्यात मोठा पहिला ब्रेक त्यांना दिला नौशाद साहेबांनी
1: कधी
0: त्याचं असं झालं की नौशाद साहेबांकडे पोहोचायचं कसं तर त्यांनी काय केलं नौशाद साहेबांचे वडील हे लखनौला लाहोर कोर्टमध्ये ते काय म्हणतात त्याला मुनिमजी म्हणजे ते अकाउंटंट होते आणि त्यांचा सोर्स त्यांनी काढला कारण हे पण लाहोरचे ते पण लाहोरचे तर तो त्यांचा मित्र हामिद सरळ मुंबईहून लाहोरला आला
1: काय बोलतोय तो असे मित्र पाहिजे आयुष्यात का
0: तेव्हा मुंबईला त्यांनी रफी साहेबांकरता तो लाहोरहून मुंबईला आला आणि त्याच्या वडिलांचं म्हणजे गंमत बघा नौशाद साहेब वयाच्या 14 वर्षी पळून गेले कारण वडिलांना म्युझिक बिलकुल आवडत नव्हतं
1: स्वतः
0: आणि नौशाद साहेब म्युझिक शिवाय पागल होते त्यांना आपलं करिअर घडवायचं होतं म्हणून आपलं वडिलांच्या अगेन्स्ट जे म्युझिकच्या आणि गाण्याच्या टोटली खिलाफ होते त्याच्या अगेन्स्ट नौशाद साहेब स्वतः लाहोर सोडून मुंबईला आले आणि हामिद भाई रफी साहेबांची शिफारस घेण्याकरता त्यांच्या वडिलांकडे गेले त्यांच्या वडिलांनी म्हणे मी तर काय मला संगीतात रस नाही गाण्यात रस नाही माझ्या मुलाला मी घेतलं नाही पण मग तुझ्याकरता त्यांनी फक्त एक ओळीने चिठ्ठी दिली नौशाद साहेबांना गर तुझे इस बच्चे में कुछ खास दिखाई दे तो इसे एक मौका जरूर देना अशी एक फक्त एक 2 ओळीची नोट त्यांनी दिली आणि मग त्यांनी ती नौशाद साहेबांकडे ती नोट दिली नौशाद साहेबांनी सुरुवातीच्या वेळेला रफी साहेबांना कोरसमध्ये घेतलं आणि कोरसमध्ये काय झालं त्यावेळेला कोरसमध्ये घेतल्यानंतर एक दिवसाचं रेकॉर्डिंग होतं म्हणजे किस्सा सांगतो रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यावेळेला रेकॉर्डिंगला रफी साहेब बिचारे आले रेकॉर्डिंगला स्टुडिओमध्ये
1: कोरसच्या ना
0: कोरसच्या रेकॉर्डिंग कोरसच्या रेकॉर्डिंगला आल्यानंतर त्यांना कळलं की आज रेकॉर्डिंग नाही बंद आहे काही कारणानिमित्त पण आता सगळेजण म्युझिशियन कोरसमध्ये गाणारे सगळे घरी निघून गेले रफी साहेब स्टुडिओच्या पायथ्याशी बसून होते पायावर नौशाद साहेब आले आणि म्हणाले आप अभी तर घर पे नाही गे यहां पर क्यों बैठे हो तो रफी साहेब ने कहा मेरे पास 1 रुपया था वो आने के लिए खत्म हो गया अब मेरे पास जाने के लिए पैसे नहीं है तो कल वापस रिकॉर्डिंग होगी मुझे पैसे मिलेंगे फिर मैं घर जाऊंगा तेव्हा नौशाद साहेबांनी खिशातून 1 रुपया काढला रफी साहेबांना दिला आणि म्हणे नाही ये रुपया लो आप घर जाओ कालांतराने जेव्हा रफी साहेब स्टार झाले मोठे सिंगर झाले त्यावेळेला रफी साहेबांनी नौशाद साहेबांचं त्यांचं म्हणजे अद्वितीय नातं होतं आणि मग रफी साहेबांची त्यांची जी जोडी जमली त्याने अजरामर जी गाणी दिलीत एक दिवस नौशाद साहेबांना रफी साहेबांनी घरी त्यांच्या जेवायला बोलवलं बंगल्यामध्ये आणि जेवण झाल्यानंतर एक गोल्ड सोन्या हिऱ्यांनी मढवलेल्या सोन्याच्या एक याच्यामध्ये
1: डबीमध्ये
0: त्याच्यामध्ये तू त्यांना दिली म्हणे हे काय म्हणे हा 1 रुपया जो तुम्ही त्यावेळेला मला दिला होता तो मी घरी पायी गेलो पण तो रुपया मी अजून जपून
1: काय बोलतोय
0: म्हणून आणि त्या हिऱ्यांनी मढवलेल्या सोन्याच्या त्या केसमध्ये तो रफी साहेबांनी 1 रुपया त्यांना तो परत दिला.
1: बापरे.
0: असा रफी साहेबांचा तो त्यांचा तो त्या आठवणी त्यांची
1: वेगळेच लोक होते यार.
0: त्यांच्याबद्दल काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, त्यांची आठवणी, त्यांचे गाणे आणि माणूस म्हणून फार ग्रेट होते.
1: बरं, पहिलं गाणं कसं मिळालं?
0: त्यांना पहिलं गाणं हिंदुस्तान के हम हिंदुस्तान हम
1: कोणी दिलं?
0: नौशाद साहेबांनी. पहिला ब्रेक त्यांनी नौशाद. काय झालं, रफी साहेबांचं एक स्वप्न होतं की मला कुंदनलाल सैगल बरोबर गायचं. आणि मग कुंदनलाल सैगलचा एक सिनेमा होता त्याच्यामध्ये
1: बरोबर म्हणजे कोरसमध्ये
0: त्यावेळेला कुंदनलाल साहेब मेरे सपनों की राणी असं त्या सिनेमाचं रानो होतं, काय ताजमहल का असं काहीतरी नाव होतं शहाजहां. तर त्याच्यामध्ये कुंदनलाल सैगलचं एक हे होतं, गाणं होतं की मेरे सपनों की राणी रूही रूही रूही. तर रफी साहेबांना कोरसमध्ये फक्त रूही रूही रूही एवढंच म्हणायचं होतं. पण रफी साहेबांचं म्हणजे सातव्या आसमानवरती जे आपलं दैवत होतं त्या देवासमोर आपल्याला आज गाण्याचा चान्स मिळाला. ते रफी साहेबांचं कुंदनलाल सैगल बरोबर पहिलं आणि ते शेवटचं कोर्समध्ये आणलं. मग नौशाद साहेबांनी रफी साहेबांना त्यांच्या हिंदुस्तान के हम हिंदुस्तान हमारा या सिनेमामध्ये पहिला ब्रेक दिला. पहिला ब्रेक तर त्यांना खरा म्हणजे एक आपले पंजाबी डायरेक्टर होते त्यांची गुलबजोश नावाचा सिनेमा होता त्यावेळेला त्यांनी तो रफी साहेबांना पहिला ब्रेक दिला पंजाबी सिनेमामध्ये गाव की गोरी नावाचा सिनेमामध्ये पहिला ब्रेक त्या श्याम सुंदर म्युझिक डायरेक्टर रफी साहेबांना गुल बलोच या पंजाबी सिनेमा करता दिला. त्याच्यानंतर मग त्या सिनेमामध्ये रफी साहेबांचं ते गाणं त्यावेळेला रेकॉर्डिंग सुद्धा होती. सगळ्या जवानांना हिंदुस्तान के हम हिंदुस्तान गाणं म्हणायचं होतं आणि मिलिटरीचं गाणं हिंदुस्तान परेड असं ते बूट वाजवत वाजवत गाणं म्हणायचं. गाणं संपल्यानंतर रफी साहेबांच्या पायातून रक्त यायला लागलं. त्यावेळेला नौशाद काय ते म्हणे गाणं चालू होतं मी कसं थांबवतो. रफी साहेबांनी म्हटलं याच्यामध्ये जे काही डेडिकेशन आहे ते त्याने त्याच्यातला गुण ओळखला. रफी साहेब सुरुवातीला केएल साहेबांची नक्कल करून त्यांचा आवाजच गायचे. पण नौशाद साहेबांनी त्यांना सुधार त्यांना सांगितलं की तुमचा एक नॅचरल तुम्हाला देवाने देणगी दिली तुम्ही आपला आवाज डेव्हलप करा. मग त्यांनी नौशाद साहेबांना सांगितलं तुम्ही मला टिप्स द्या त्याप्रमाणे हळूहळू त्यांच्या सुधारून त्यांनी आपला आवाज.
1: म्हणजे मला एक सांग, मोहम्मद रफींनी पहिले जे प्लेबॅक केलंय त्याच्यात कुंदनलाल सैगलांचा इन्फ्लुएन्स होता त्यांच्या गाण्यावर?
0: हा सुरुवातीला होता. म्हणजे त्यावेळेला
1: एखादं गाणं आहे लक्षात म्हणता येईल
0: अनमोल घडी मधलं त्यांचं ते गाणं पहिलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आता त्यांनी हळूहळू आपल्या रियाजामुळे पण त्यांच्या आवाजाची जी जडणघडण आहे त्याला मग टोनअप करण्यामध्ये नौशाद साहेबांचा खूप मोठा हात होता.
1: शिकले कधीच नाही का?
0: चौथी फक्त रफी साहेब.
1: नाही गाणं गाणं
0: नाही. काय झालं की रफी साहेबांचा हा गुण त्यांच्या भावाने ओळखला. मग त्यावेळेला त्यांनी काय केलं त्यांच्या मोठ्या पण त्यांना बडे गुलाम अली खान उस्ताद गुलाम सगळे मोठमोठ्या उस्तादांकडे क्लासिकलच ट्रेनिंग दिलं त्याला. लाहोरला रफी साहेबांना बकायत वडिलांच्या अनुरोध वडिलांना न कळवता यांची शिकवणी यांच्याकडे उस्तादांकडे चालू होती. मोठे गुलाम अली खान छोटे बडे मियां खान गुलाम अली खान
1: मोठ्या लोकांकडे शिकले.
0: खूप लोकांकडे रफी साहेबांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली उर्दू शिकायची तालीम घेतली. आणि तुला मी सांगतो रफी साहेब ज्या वेळेला इतकं रियाज करायचे रफी साहेब ज्या वेळेला मुंबईमध्ये पहिल्यांदा चाळीमध्ये आले ते छोट्याशा आपलं काय म्हणतात त्याला भेंडी बाजारच्या चाळीमध्ये राहत होते तो आणि त्यांचा मित्र हमीद हे दोघंच दिवसभर आपला रोजीरोटी करता कुठं काम मिळतं याच्या तपासात निघायचं. पण पहाटे उठून नरिमन पॉईंटला रफी साहेब कारण त्या छोट्या खोलीमध्ये रियाज कुठं करणार ते नरिमन पॉईंटला रियाज करायला जायचे
1: समुद्र.
0: त्यावेळेला सुरैया ती तिचा फ्लॅट होता तिने ऐकलं की कोणी तर इतका सुंदर आवाज मग सुरैया त्यांना जाऊन भेटली म्हणे तुम्ही असा नकार तुम्ही माझ्या मग सुरैयाने आपल्या फ्लॅटमध्ये बोलून त्यांना जागेमध्ये रियाज करायला परवानगी दिली.
1: तोपर्यंत त्यांना आपले नौशाद वगैरे कोणीच भेटले नव्हते.
0: हा नाही तोपर्यंत नौशाद भेटत नव्हतं त्यांचा रियाज असायचा ना त्यामुळे सुरैयाने त्यांना पहिल्यांदा त्यांच्या
1: सुरैया ऍक्ट्रेस ना
0: सुरैया ऍक्ट्रेस त्यावेळेला कसं नूरजहाँ सुरैया ह्या सगळ्या गाण्या ज्या होत्या हे स्वतःच गायचे आणि स्वतःच ऍक्ट्रेस होत्या प्लेबॅक सिंगरचं एवढं त्यांचं नव्हतंच.
1: ओके
0: असं त्यामुळे मग रफी साहेबांची हळूहळू कारकिर्द सुरू झाली. त्यांना पहिला ब्रेक मिळाला नौशाद साहेबांना. मग अनमोल घडीचं जे गाणं होतं तर मला ते एक आठवतं त्या गाण्यांमुळे तो दिलीप कुमार दिलेला आवाज होता आणि तो गाणं इतकं सुपरहिट झालं तिथून मग रफी साहेबांना सगळे ओळखायला लागले. रफी साहेबांची कारकिर्द हळूहळू सगळी मग एक एक एक एक एक गाणे सगळे मिळाले आणि मग हळूहळू सर्व स्टार्स लोकांना मग रफी साहेबांचाच आवाज.
1: पहिलं हिट गाणं कोणतं?
0: आता पहिलं हिट गाणं म्हणजे आता त्यांना ज्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालो पहिला सिनेमामध्ये एकूण झाले चौधरी का चांद
1: म्हण दोन लाईन
0: चौधरी का चांद हे त्यांचं 1900 मला वाटतं 63 का 64 चौधरी का चांद या सिनेमाबद्दल त्यांना पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं रफी साहेबांना. आणि काय गाणं होतं त्याबद्दल त्यांना पहिलं
1: रवी साहेब दोन लाईन
0: चौधरी का चांद हो आफताब हो जो भी हो तुम खुदा की कसम।

0: कि तुम वो शराब हो।
1: तुझे स्वतः कधी मोहम्मद रफींची भेट झाली?
0: नाही ना, मी म्हणजे मला असं वाटतं की मी मुंबईला 1976 ते 1977 दोन वर्ष होतो बाऊन्स कॉलेजला, अंधेरी नवाब होतो, रफी साहेबांचं घर माझ्यापासून जवळ होतो। त्यावेळेला कॉलेजच्या गेट टुगेदर मी बदन पे सितारे हे आमच्या याच्यामध्ये, पण कधी काय झालं, लहानपणी जी रफी साहेबांची अट्रॅक्शन होती पुढे वर्ष गेले मी सगळं विसरलो। आणि मग माझा बिझनेस सुरू झाल्यानंतर मी गाडी घेऊन ज्यावेळेला माझ्या बिझनेसला टूर यायचो त्यावेळेला कॅसेट्समध्ये मी रफी साहेबांची गाण्याची कॅसेट भरून घ्यायचो आणि गाडीमध्ये कॅसेट्स ऐकायचो। आणि माझं खरं रफी साहेबांचं जर मी यांच्या एवढ्या प्रेमात पडलो असेल तर तो एक आमच्या घराजवळ एक बंगाली गुरुस्त होते तो वारले बिचारा, ते रफी साहेबांचे त्यांचा आवाज सुद्धा खूप छान होता आणि ते वारले। आणि पण त्यांच्या घरी मी जायचो आणि ते मस्तपैकी म्युझिक सिस्टीमवरती रफी साहेबांची गाणी म्हणायचे आणि ती गाणी ऐकते ते मला जी गोडी लागली। आणि मग मी ठरवलं की रफी साहेबांसारखं एवढे म्हणजे किशोर कुमार बाकीच्या सगळ्यांचे कार्यक्रम करतात, आपण रफी साहेबांचे हे दोन कार्यक्रम आता नाशिकमध्ये प्रेक्षकांकरता करायचे। आणि गेल्या 8-10 वर्षापासून 24 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस असतो, तो दिवस 31 जुलै त्यांची पुण्यतिथी असतात, तो दिवस आमी हे दोन दिवस मी आणि आमची टीम आम्ही रफी साहेबांची गाणी प्रेक्षकांकरता विनामूल्य करून।
1: मग येत्या 31 तारखेला काय करतोय?
0: हो, 31 जुलै 2026 मी त्यांच्या 43व्या पुण्यतिथीनिमित्त मी आणि आमचा शूर साधक ग्रुप मी गुरुदक्षिणा आपला कॉलेज रोडचा जो बीवायके कॉलेजचा जो गुरुदक्षिणा मोठा एसी हॉल आहे तो आम्ही बुक केला आहे। संध्याकाळी 6 वाजता रफी साहेबांची लाईव्ह म्युझिक अँड ऑर्केस्ट्रा,
1: अच्छा म्युझिकल लाईव्ह
0: ऑर्केस्ट्रावरती त्यांची आगळी वेगळी लोकांची आवडीची काही काही सुने काय अनसुने गाण्यांची मेजवानी आम्ही प्रेक्षकांना देऊ। आमचा प्रेक्षक वर्ग पण खूप आहे, त्यांना माहिती आहे की जेव्हा आम्ही आमची घनश्याम पटेल आणि सूर शारदा कार्यक्रम करतात प्रचंड गर्दी असते, हा विनामूल्य कार्यक्रम प्रेक्षकांकरता आहे,
1: विनामूल्य करणार आहे,
0: विनामूल्य फ्री। आणि हा सगळा खर्च आम्ही स्वतः बेअर करतो, काही स्पॉन्सर असतात काही स्वेच्छेने आम्हाला स्पॉन्सरशिप देतात आणि हा विनामूल्य प्रेक्षकांकरता आम्ही कुठलंही तिकीट न लावता आम्ही हा त्यांचा कार्यक्रम करतो। वास्तविक काय 31 जुलैला आहे शुक्रवार, परंतु आमचा प्रेक्षक वर्ग डॉक्टर मंडळी त्यांना सुट्टी असावी म्हणून आम्ही निवांतपणे संध्याकाळी 6 वाजता ही संगीत रजनी आयोजित केली आहे। त्याची परत एकदा रेडिओ विश्वासवरून पण कार्यक्रमाचे 2 दिवस अगोदर सुद्धा त्याचे अनाउन्समेंट होईल, त्याचे पासेस सुद्धा दिले जातील, पासेस कुठे कलेक्टरचे ते सुद्धा कळवलं जाईल।
1: घनश्यामचा जो सूर शारदा ग्रुप आहे
0: हो,
1: तो कधी झाला कस काय म्हणजे?
0: फार चांगला प्रश्न, माझ्या आईचं नाव शारदा आहे आणि शारदा म्हणजे साक्षात सरस्वती,
1: सरस्वती
0: आणि सूर शारदा म्हणून आम्ही हा ग्रुप केला।
1: कधी केला?
0: याला 8-9 वर्ष झाले। सुरुवातीचा पहिला कार्यक्रम आम्ही एक छोट्याशा हॉटेल रेस्टॉरंट मध्ये केला होता, मी अगदी उत्साहाने रफी साहेबांची त्यावेळेला काही पुण्यतिथी म्हणून कार्यक्रम केला, त्यावेळेला प्रेक्षकांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि मग पुढचा कार्यक्रम आम्ही असे छोट्या छोट्या कार्यक्रम मग पुढे मोठमोठे कार्यक्रम आम्ही परशुराम सायखेडकरला केले, दरवर्षी आम्ही करतो आहोत केलेत। आणि कदाचित आपल्या सर्वांना पण माहिती आहे की रफी साहेबांचा 100वा वाढदिवस आम्ही आणि आमच्या सूर शारदा टीमने त्यांची शतक महोत्सव जन्मोत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने दर महिन्याला 24 तारीख म्हणजे रविवार समजून आम्ही त्यांचे 12 कार्यक्रम केले, दर महिन्याला वेगवेगळे 25 गाणे सुरू विनामूल्य प्रेक्षकांना परशुराम सायकल।
1: कधीची गोष्ट आहे
0: ही? मागच्या वर्षी जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत आम्ही त्यांचे शतक महोत्सव साजरा केला। 1 जानेवारी 2024 पासून बरोबर ते 24 डिसेंबर पर्यंत 12 महिने आम्ही त्यांचा मंथली बर्थडे सेलिब्रेट करून शतक महोत्सव साजरा
1: केला। ग्रेट।
0: आणि त्यांचा 100वा वाढदिवस आम्ही कालिदासमध्ये 24 डिसेंबर 2024 आम्ही त्यांचा 100वा वाढदिवस कालिदासमध्ये साजरा केला आणि 100 गाण्यांची सलामी सुद्धा आम्ही त्यांना लाईव्ह ऑर्केस्ट्रामधून दिली। 100 गाणे रफी
1: गाणे नॉनस्टॉप,
0: हो नॉनस्टॉप 100 गाण्यांचे फ्युजन आम्ही तयार करून
1: मेलडी
0: मेलडी आणि हा आमचा एक आगळा वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड आहे।
1: ग्रेटच आहे,
0: जगामध्ये त्यांचा 100वा वाढदिवस सगळ्यांनी केला असेल
1: मेलडी
0: मेलडी आणि हा आमचा एक आगळा वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड आहे।
1: ग्रेट।

0: आहे.
1: जगामध्ये त्यांचं 100 सगळ्यांनी केलं असेल, पण 100 गाण्यांची मेलडी फ्यूज करून लाईव्ह ऑर्केस्ट्रावरती आम्ही त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केली, हे आमचं एक रेकॉर्ड आहे. त्या कार्यक्रमाला आपण सुद्धा उपस्थित होते मला माहिती.
0: बोलता बोलता अर्धा तास झालाय, माझी इच्छा आहे आपण मोहम्मद रफींबद्दल पुढच्या रविवारी पण बोलू.
1: डेफिनेटली.
0: ठीक आहे, म्हणजे काही गरज वाटली तर फोन करा 8380165 86 16 512.
2: फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02-253-2-39-21-21.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, आणि हे गीत ऐकूयात हसीनों की देवता या चित्रपटामधलं.

0: आज मुझे नींद नहीं आई।
1: राज आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं यतीम या चित्रपटामधलं हसन कमाल यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होत हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे, जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले, ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
2: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही, तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात फिर भी या चित्रपटामधलं रघुनाथ सेठ यांचं गीत हेमंत कुमार आणि राणू मुखर्जी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे नरेंद्र शर्मा यांनी.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
6: इन्साफ या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. फारुख कैसर यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि हे गीत गायलं आहे अलिशा चिनॉय यांनी.

0: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: अदालत या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं आखरी रस्ता या चित्रपटामधलं, मोहम्मद अजीज आणि एस जानकी यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं अपना देश या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात दुसरी सीता या चित्रपटामधलं. गीत रचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत ऐकूया गुलाम बेगम बादशाह या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल, आणि हे गीत आहे दो रास्ते या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे. आशा भोसले यांनी गायलेलं निदा फाजली यांचं गीत. संगीत आहे खय्याम यांचं. चित्रपट एक नया रिश्ता.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हावस या चित्रपटामधलं. सावंत कुमार यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खंदा यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा उत्थूप यांच्या आवाजात. हे गीत आहे हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं हम तुम और वो या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि विनोद खन्ना यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: चले भरे भरे
1: हरे हरे
0: तू काहे डरे डरे
1: हरे हरे
0: आज झाले दुर्या
1: राधे श्याम।
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1600 12।
4: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गवार या चित्रपटामधलं गीत। राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे नौशाद यांनी।

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मनहर उदास यांच्या स्वरामध्ये कमांडर या चित्रपटामधलं अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सावन भादो या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार सोनिक ओमी.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे जवानी या चित्रपटामधलं, शब्दरचना गुलशन बावरा यांची. ऐकूया आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: मंदाडे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अभिलाषा या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दो दिशाए या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, प्रेम पुजारी या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे नीरज यांची, ऐकूया संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या आवाजामध्ये.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकूया खय्याम यांचं संगीत असलेलं संकल्प या चित्रपटामधलं कैफे आजमी यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांक

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: मूर्तिमंत निरागस होता येणं ही जन्मोजन्मीची साधना, तुकयाला ते साध्य झालं म्हणूनच साक्षात विठाईनं त्यांना पोटाशी घेतलं. आता विठ्ठलाचे पाय आणि तुकारामाचे जीवन यांच्यातच मुळी अद्वैत झालं. विठ्ठल चरण आणि तुकया जीवन वेगळं उरलंच नाही.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आई फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.